मित्रांनो, आमच्या कार्यक्रमातनं काही नवीन गीतं सुद्धा ऐकवण्याचा आमचा प्रयत्न असतो. म्हणजे खरं तर ही कविता अनेक वर्षांपूर्वीची आहे, ज्यांनी जीवनाचं तत्वज्ञान काव्यातनं मांडलं त्या बहिणाबाई चौधरी यांची कविता आहे आणि मुक्ताईच्या संदर्भातली आहे. बहिणाबाई चौधरी मुक्ताबाईंचं वर्णन कसं करतात आणि हे गीत गायलंय कल्याणी साळुंके यांनी आणि संगीतबद्धही केलंय कल्याणी साळुंके यांनीच, आमच्या खजिन्यातलं हे नवीन गीत खास तुमच्याकरता.

मुक्ताबाईंच्या जीवन प्रवासाचं हे गीत, त्यांचं कार्य उभं करणारं गीत बहिणाबाईंचं होतं आणि गायलं होतं आणि संगीतबद्ध केलं होतं कल्याणी साळुंके यांनी, आणि या गीताच्या अतिशय चांगल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. मित्रांनो, काही गाणीच असतात ना की जी गाणी अनमोल ठेवा असतात. उबुंटू नावाचं चित्रपट आठवत असेल आणि त्यातली एक प्रार्थना जी वारंवार ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे.

माणसाने माणसाशी माणसा समवागणे किती छान ओळीत नाही. समीर सामंत यांचं गीत होतं आणि उबुंडू चित्रपट, संगीतकार कौशल्य नामदार. सूर्यसत्याचा उद्या उगवेला आहे खात्री. खरे भूवताली दुःखांचा जरी अंधकार दाटलेला असेल तरी सत्याचा सूर्य उद्या उगवणार आहे आणि ती आशा फार महत्त्वाची आहे. आणि त्यामुळे जे क्षण आपल्याला मिळालेले आहेत, कारण हा श्वास जो मिळालेला आहे तो पुन्हा लाभणार नाही ना, हा जन्म जो लाभला आहे तो पुन्हा लाभणार नाही, त्यामुळे या जन्मात सगळं चांगलं करत राहा. जे आहे ते ॲक्सेप्ट करा, स्वीकारा आणि चांगलं करा, चांगलं वागा, कोणाचेही वाईट चिंतू नका. कधी परिस्थितीचे चटके सहन करायला लागतीलही, पण आज ना उद्या ती सुखाची सावली येणार आहे आपल्यावर. ती सुखाची सावली, त्या सुखाच्या सावलीच्या शोधार्थ आपण निश्चितपणे पुढे जात राहायचं, दुःखाच्या अंधकारावर मात करून.

आजच्या कार्यक्रमात ज्यांनी संपर्क साधला त्यांची नावं सांगतो. दूरध्वनीच्या माध्यमातून जोडले गेले होते अविनाश दिवेकर रत्नागिरीहून, आत्माराम खराडे हरिश्चंद्र पाटील, त्यानंतर जगन्नाथ केदारे खंडाळा ब्लाइंड होम इथून, कवनिनी पोद्दार श्रद्धा कर्णिक, प्रशांत कायकिणी आणि अंजलीताई बोरिवलीहून. आणि व्हॉट्सअपवरती नेहमीप्रमाणे संदेशांची बरसात आहेस. अनंत कानडे, प्रकाश कुलकर्णी, दत्तात्रय आडत, जयंत बर्वे, त्यानंतर सुरेश पुट्टसबार, माधव वाघ, निशा लोहार, वीणा नाडकर्णी, विलिंद शेटे, उदय मिस्त्री, त्यानंतर संपर्क झालाय वैशाली पाटील यांचा, मग सुधा डांबरे नाशिक रोड इथून, बहिणाबाईंचं गीत आवडल्याचं कळवलेलं आहे, हरिश्चंद्र परमाळे, महेंद्र चव्हाण, अरुण घोगळे, त्यानंतर विद्याधर कुलकर्णी अहिल्यानगर इथून, मग सुरेखा पाटील, श्रीकांत गोखले धोकवडे अलिबाग इथून, मधुसूदन आठवले रेवदंडा इथून, अच्युत जोशी वाळपई गोवा इथून, मग विनायक धनेश्वर नाशिक, बाळशिराम आणि योगिता जाधव, त्यानंतर दीपक केसकर, प्रताप जाधव, नित्यानंद पाटील, जयश्री पाटील, विलास जोशी, विजय देवरे, के जे कामत, सुरेश जेजूरकर, मिलिंद राणे, दीपा पालकर, अशोक शेंद्रे, बल्लाय वत्सराज, सुप्रिया रायकर, वासुदेव भिडे, शिवाजी पार्क, सुरेश बावकर, सुनीता उत्तुरकर, अनुजा कुंभार, रोहिणी आणि पंकज तरे पालखरहून, शिरीष बेलसरे, स्मिता आणि विवेक नेवाळकर, प्रज्ञा मानकामे, चंद्रकांत पेणसे यांचा USA इथून संपर्क झाला, क्या बात है परदेशातला, आमचा परिवार वाढतोय छान वाटतंय, प्रताप तेंडुलकर, शिवाजी दळवी, गौतम भिंगारडे, सुमेधा परांजपे कल्याण, मनीषा राणे, प्रमोद राऊत, लक्ष्मी मडकईकर, प्रिया फाटक, दिलीप वाणी, प्रकाश जोशी कोपरगाव, राजेश एरंडे, रंजना सदलगे, नीलांबरी कुलकर्णी, रवींद्र जोशी, प्रशांत डांबरे, शैलेंद्र मेंढेकर, आबा पाटील, बाळा आव्हाड ग्रँड रोड इथून, प्रमोद चिंचोळकर, गोपाळ, त्यानंतर अण्णा हळूचकर इसलकरंजी इथून, मग किशोर पाटील, स्वाती कुलकर्णी, रवींद्र गोसावी, लक्ष्मण अत्रे, मग कलावती आणि विनोद वैती, श्रुती भावे, चंद्रशेखर भाटवडेकर, हार्दिक मेहर, भीमराज मेहर, सुवर्णा चौगुले, सुरेश आणि सुप्रिया गांधी गिरगाव, किरण चौधरी, आनंद मोकाशी, संजय पाटील, सुधीर दत्त मुणगेकर, मंगेश जोशी, अनिल गावडे, राजाराम कोर, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, अर्जुन परब, श्रीपाद जोशी, किशोर पेडणेकर, वृंदा जाधव, विठ्ठल मसलेकर, डॉक्टर संजय सिंग राजपूत, भरत साळुंके, जयेंद्र शहा, चैतन्य अत्रे चिंचवडहून, मग जुई सुजाता आणि प्रकाश कुलकर्णी, सदाशिवपेठ पुणे, रत्नाकर भालेकर, मधुसूदन जोशी, सुभाष चव्हाण या सगळ्यांचा संपर्क झाला आहे. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या पडे काल 6:05 रेनबो फंडेमध्ये नव्या विषयासह नक्की भेटूया. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊया सदिच्छेसह आजचं आपला वंदन हा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफएम रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचबल, तुमच्याकरता सादर करतोय तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम, ज्याचं नावच आहे रेनबो फंडे. आणि आजच्या संडे स्पेशल रेनबो फंडेमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला दोन गीतं ऐकवीन. त्या दोन गीतातनं आजच्या विषयाची कल्पना आली तर नक्की संपर्क साधा. 45 15 41 32 आणि 45 15 41 33 दूरध्वनी क्रमांक, व्हॉट्सअप क्रमांक फक्त उत्तर टाईप करण्यासाठी किंवा अभिप्रायांकरता 8657661071 86 57 66 10 71.
2: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथेनो आराम. सो स्टार्टअप योर डे विथ रेनबो फंडे. रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे.
2: Musical start, real life vibe.

0: 107 अंश एक मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवरती सुरू झालाय कार्यक्रम रेनबो फंडे संडे स्पेशल रेनबो फंडे. सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचबल. विषयाकडे वळण्याअगोदर हवामृत्त जाणून घ्यायचंय, पण त्याआधी व्यावसायिक विश्रांती असेल आणि त्यानंतर हवामृत्त मी सांगेन आणि मग विषयाकडे वळीन. काही क्षणातच तुम्हाला पुढची गीतं ऐकू येतीलच.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: विषयाकडे वळण्याअगोदर जाणून घेऊया हवामान वृत्त. काल दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी पावसाची मध्यम स्वरूपाची वृष्टी झाली. कमाल आणि किमान तापमानाची जी नोंद झाली त्यानुसार कुलाबा येथील कमाल तापमान होतं 33° सेल्सिअस, सांताक्रूज येथील कमाल तापमान 32° सेल्सिअस नोंदवलं गेलं. किमान तापमान कुलाबा इथं 25° सेल्सिअस, सांताक्रूज इथं 26° सेल्सिअस होतं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथील उपलब्ध नाही. सांताक्रूज येथील सापेक्ष आर्द्रता नोंदवली गेली 93%. कुलाबा इथे काल दिवसभरात किती झाली पावसाची नोंद ते उपलब्ध नाही आहे, पण सांताक्रूज इथं काल दिवसभरात 49 mm पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासातील हवामानाचा अंदाज असा, आकाश प्रामुख्यानं ढगाळलेलं असेल. मुंबई शहरात आणि उपनगरात वादळी वारे वाहतील. वाऱ्याचा ताशी वेग 40-50 km असण्याची शक्यता आहे आणि मुंबई शहरात आणि उपनगरात पावसाची मध्यम स्वरूपाची वृष्टी होईल. कमाल तापमान 31° सेल्सिअस तर किमान तापमान 26° सेल्सिअस राहील. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता सूचना, वादळी हवामान असेल. वाऱ्याचा वेग ताशी 40-50 km पासून 60 km पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या 24 तासामध्ये आणि पुढेही काही दिवस समुद्रात न जाण्याचा संदेश देण्यात आलेला आहे उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता. आणि आता आजच्या विषयाकडे. पहिलं जे गीत होतं सजवू या संसार, आणि त्यानंतरचं गीत होतं गुरुजनांच्या आगमनाने मंडप हा सजला. बरोबर आहे, तुम्ही विषय अचूक ओळखलेला आहे. आज स्वागत, सजावट, कारण गणपतीची चाहूल आपल्याला लागलेली आहेच गणपती उत्सवाची, आणि मंडप सजवण्याचं काम जिकडे तिकडे सुरूच आहे. त्याच स्वागताबद्दल आपल्याला बोलायचं आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. दारी तोरण बांधणार आहोत आणि त्या गणरायाच्या स्वागताकरता आपण उत्सुक आहोत.

गणपती उत्सवात कसं सगळं आनंदी वातावरण असतं नाही का, मंडप सजवण्याचं काम सुरू आहे. आणि आजही मी मगाशी वंदनमध्ये सांगितलं तर ते पुन्हा सांगतो, कारण कदाचित वंदनच्या वेळेला तुम्ही उशिरा रेडिओ ट्यून केला असेल, की आज जेव्हा सकाळी इथं स्टुडिओत येत होतो तेव्हा मंडपाची सजावट बघता आली. रस्त्या रस्त्यावरती गर्दी होती, मंडप सजवण्याचं काम चालू होतं. बाप्पाच्या आगमनाची आपण छान तयारी करत असतो नाही, त्या स्वागताकरता आपण उत्सुक असतो. दारी रांगोळी काढली जाते, स्वस्तिक आणि शुभचिन्ह रेखाटली जातात आणि दाराला तोरण बांधलं जातं.

0: अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत, अनेकांनी विषय अचूक ओळखलेला होता, कार्यक्रम आवडल्याचं सगळेजण सांगत आहेत, अनेकांच्या घरी गणपतीच्या गौरीच्या स्वागताची तयारी सुरू आहे आणि पहाटे उठून मग आज काय काय करायचं आहे सगळी चर्चासुद्धा सुरू झालेली आहे. अजून त्याबद्दल थोडंसं सविस्तर बोलणार आहे मी, पण त्याआधी एक व्यावसायिक विश्रांती आणि मग सजावटीविषयी थोडंसं नक्कीच बोलूया आपण, स्वागताविषयी सुद्धा बोलूया.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: मित्रांनो, घरगुती गणपती, सार्वजनिक गणपती आणि त्याची सजावट, स्वागत या संदर्भात आपण बोलत आहोत आणि प्रत्येकाने नक्कीच काहीतरी विचार केलेला असो की यावर्षी सजावटीला काय करायचं. गणपतीची मूर्ती जशी असते त्याप्रमाणे आपण देखाव्याच्या संदर्भात घरी चर्चा करत असतो की जर बालगणेशाची मूर्ती असेल तर देखावा कसा हवा, मग कैलास पर्वत वगैरे दाखवूया का देखाव्यामध्ये, इको फ्रेंडली पर्यावरण स्नेही गणपती ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे, आणि शाडूच्या मूर्ती त्या संदर्भातली जनजागृती ही सुद्धा महत्त्वाची आहे. आगमन, स्वागत, स्वागत करत असतो आपण गणपतीचं. कालसुद्धा अनेक मूर्तींचं आगमन झालंय, पण हे सगळं स्वागत करताना भुलेश्वरला किंवा काही ठिकाणी झालेली जी दुर्घटना, ती दुर्घटनासुद्धा लक्षात आहे आणि त्याच्यामुळे गणपतीच्या ज्या मूर्ती आहेत त्या आगमन सोहळ्यामध्ये व्यवस्थितपणे मंडपापर्यंत नेल्या पाहिजेत आणि सुरक्षेचं भानसुद्धा ठेवायला हवं. आणि आणखीन एक मुद्दा, तो म्हणजे ज्या प्रकारे ढोल ताशी वाजवले जात असतात किंवा DJ, त्या संदर्भात सध्या बरीच चर्चा चालू आहे. आपल्या उत्सवाचा दुसऱ्यांना त्रास होणार नाही ना, आजूबाजूला रुग्णसुद्धा असतात, हॉस्पिटलचा एरिया असतो, तर मिरवणूक चालू असताना ती शांततेने, म्हणजे ढोल ताशा तर वाजला जाणारच आहे पण भान ठेवा, जनजागृती सुद्धा महत्त्वाची आहे आणि आपल्या उत्सवाचा दुसऱ्यांना त्रास होत नाही आहे ना, या संदर्भात सुद्धा विचारमंथन होणं आवश्यक आहे, हे मात्र नक्की.

आरासही सज्ज झाली तुझ्या स्वागता. बाप्पाचं स्वागत करायला सगळेजण उत्सुक आहेत आणि अनेकांनी आत्ता इथं डेकोरेशनचे, घरच्या डेकोरेशनचे, सजावटीचे फोटोसुद्धा आम्हाला इथे शेअर केलेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. क्या बात आहे. हरिश्चंद्र पाटील यांनी फोटो पाठवलेला आहे, त्याचप्रमाणे दीपा पालकर यांनी सांगितलेलं की त्या नेहमी ताज्या फुलांची आरास करतात, प्लास्टिकचा वापर करत नाहीत आणि मुख्य म्हणजे गाणी मध्यम आवाजात ऐकायला आनंदी वाटतं, पर्यावरण संवर्धन होत असं त्या लिहितात. रवींद्र कुडाळकर आनंद मोकाशी, त्यानंतर आनंद मोकाशी असं लिहितात की आपण जे आत्ता सांगितलं की गणपती मूर्तीचं आगमन जे आहे, त्या आगमन सोहळ्याबद्दल जे आपण बोललो त्या संदर्भात सुद्धा त्यांनी आत्ता प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि कधी कर्कश आवाजात DJ वाजवू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. आनंद मोकाशी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. गायत्री वैशंपायन यांनी सुद्धा आजचा कार्यक्रम आवडल्याचं कळवलेलं आहे. वसुमती ठोसर यांचा शास्त्री हॉलमधून संपर्क झालेला होता. विनय जोगविले पार्ले पूर्व यांनी सुद्धा कार्यक्रम आवडल्याचं कळवलेलं आहे. स्वागत सजावट.

त्याबद्दल आपण बोलतोय, पण आपली प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्या घरी येणार असते, म्हणजे बघा ना, लग्न ठरलेलं असतं आणि मग कदाचित गणपतीनंतर म्हणजे नवरात्रानंतर वगैरे लग्न सोहळा असेल, तर पहिल्यांदा त्या प्रिय व्यक्तीचं आगमन गणपतीच्या दर्शनासाठी जेव्हा होणार असतं, त्यावेळेला खरोखरच त्याचं स्वागत कसं करायचं असा प्रश्न पडत असेल नाही? किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि लग्नानंतरचा पहिला गणपती आहे सासरी किंवा जावयासाठी माहेरी, मग अशा वेळेला या आपल्या पाहुण्यांचं स्वागत कसं करावं, जावयाचं स्वागत कसं करावं, सुनेचा जो पहिला गणपती असतो तिथे तिचं स्वागत कसं होणार सासरी, हे सगळे प्रश्न मनाला पडलेले असतात. पण मुंबईचा जावईतलं ऑल टाईम फेवरेट गाणं नक्की आठवत असेल.

107.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरती आपण ऐकत आहात. आपला आवडता कार्यक्रम संडे स्पेशल रेनबो फंडे सादर करतोय. मी तुमचा मित्र गणेश आचबल. बाप्पाच्या आगमनाची स्वागताची तयारी या त्या संदर्भात बोलताना अनेकांनी आता इथे प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत की ध्वनी प्रदूषण थांबवलं पाहिजे. म्हणजे बघा, आपण उत्सव साजरा करत असतो पण त्या उत्सवाचा कोणाला त्रास होत नाही आहे ना. म्हणजे ज्या पद्धतीनं ज्या आवाजाची क्षमता त्या मर्यादा ओलांडून जे डी जे वादन करण्यात येतं त्यातनं जे ध्वनी प्रदूषण होतं त्याचा त्राससुद्धा अनेकांना होऊ शकतो. या संदर्भात अनेकांनी व्यक्त भावना केलेल्या आहेत. एक लेख वाचला होता आणि त्या लेखामध्ये एक वाक्य होतं की सध्याच्या काळामध्ये गणपतीच्या देखाव्यांपेक्षा गणपतीच्या उत्सवाचा जो दिखावा होतोय ना तो दिखावा बदलायला हवा. म्हणजे

देखावा नक्कीच महत्त्वाचा आहे, जी सजावट आहे ती महत्त्वाची आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे इको फ्रेंडली देखावे सुद्धा आहेत, पण उत्सव साजरा करताना त्याचा इव्हेंट होऊ नये हे भान मात्र ठेवायला हवं. तर तो उत्सव खऱ्या अर्थानं जो लोकमान्य टिळकांच्या मनात होता उत्सव, ज्यासाठी त्यांनी तो उत्सव सुरू केला, समाज प्रबोधन, एकत्र येणं, देशभक्ती, या सगळ्या भावना जागृत व्हायला हव्यात. त्यामुळे त्या लेखातलं जे वाक्य होतं की देखाव्याचा दिखावा नको व्हायला, जीवन आपलं सार्थ करायला हवं. तुम्हाला चित्रपट आठवत असेल लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटातलं जे गीत आहे ते ऐकूया. जीवन आपुले सार्थ करारे. त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या मनातला जो उत्सव आहे तो उत्सव आजही आपण जपायला हवा आणि त्याच पद्धतीनं तो साजरा व्हायला हवा.

0: अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करतायत आणि विनयजोग विलेपार्ले पूर्व यांनी सांगितलं की ध्वनी प्रदूषणाबरोबरच जे लेझर लाईटमुळे होणारं प्रदूषण असतं त्या संदर्भात सुद्धा भान ठेवायला हवं. विजयंत चितळे यांनी आत्ता मी जे देखावा आणि दिखावा असं जे वाक्य म्हटलं ते आवडल्याचं त्यांनी कळवलं. म्हणजे बघा किती बारकाईने तुम्ही कार्यक्रम ऐकताय. आता एक व्यावसायिक विश्रांती आणि त्यानंतर थोडंसं पुन्हा बोलूया. प्रतीक्षा कर.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: अनेक जण या संदर्भात सांगतायत. विजयालक्ष्मी शेट्टी यांनी सुद्धा आत्ता सांगितलेलं आहे इथे प्रतिक्रियेद्वारे की रोज सांगितलं जातं की ध्वनी प्रदूषणाबद्दल जनजागृती केली जाते, पण तरीसुद्धा उत्सव साजरा करताना त्यात कोणीच कोणाचं ऐकताना दिसत नाही, कारण सध्या स्पर्धा वाढलेली दिसते. विजयालक्ष्मी शेट्टी यांनी जे विचार मांडलेले आहेत आणि त्यांनी प्रत्येक आरजेला इथे धन्यवाद दिलेत, कारण रोज हा मुद्दा आपण बोलतोय, जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या आपण जे कार्यक्रमाचं विवेचन करत असतो ते आवडल्याचं सुद्धा अनेकांनी कळवलेलं आहे. आणि खरोखरच आपण म्हणतो ना की आकाशवाणी हे प्रसारमाध्यम आहे, जनजागृतीचं माध्यम आहे आणि त्यामुळे सध्या समाजात जे काही चाललं आहे त्याच्याबद्दल आपण बोलत असतो. त्यामुळे उत्सवांमध्ये स्पर्धा जी सध्या वाढीला लागलेली आहे ते तसं व्हायला नको की गणपती ही आपली देवता आहे, 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारी ती देवता आहे, ते आपलं लाडकं दैवत आहे, पण तिथं स्पर्धा की आमचा गणपती 14 फुटांचा तर तुमचा 16 फुटांचा हे नसावं. जे मूर्तीचं पावित्र्य आहे ते भान आपण राखायला हवं, तर तो उत्सव खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं साजरा झाला हे आपल्याला म्हणावंसं वाटेल. अष्टविनायक चित्रपटातलं गीत ऐकवतो. 8 कडव्यांचं गीत आत्ता मी ऐकवणार नाही आहे, ते कदाचित उद्याच्या कार्यक्रमात तुम्हाला ऐकायला मिळेल, पण अष्टविनायकमधलं उत्तम भक्तिगीत उत्सवाची वातावरण निर्मिती करणारं नक्की ऐकवतो.

अनेकांनी चांगले चांगले मुद्दे व्हॉट्सअपच्या माध्यमातून मांडलेले आहेत आणि शहाबाज इथून भगत कुटुंबियांचा संदेश आम्हाला आलेला आहे की त्यांनी ते सुद्धा प्लास्टिकचा वापर करत नाहीत, 15 दिवस गहू पेरतात आणि मग शेतामध्ये गणपती बसवतात. प्लास्टिकचा अजिबात वापर होत नसतो, पूर्णपणे पर्यावरण स्नेही गणपती आहे. मंगेश भगत आणि श्रावणी भगत यांच्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. अष्टविनायकमधली गाणी आवडल्याचं सगळ्यांनी कळवलेलं आहे आणि एक मुद्दा खूप चांगला मांडलेला आहे इथं व्हॉट्सअपच्या माध्यमातनं की मुलांना आरत्या शिकवायला हव्यात. क्या बात आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण सध्या अनेक जण कॉन्व्हेंटमध्ये शिकत असतात, अनेक इंग्रजी माध्यमात शिकतात, पण आरती आरती म्हणणं आणि आरती म्हणणं ती शिकवणं मुलांना आवश्यक आहे. आपण म्हणतो ना, ऐकून आपल्यावर ते संस्कार होतात. आपल्याला आरत्या कधी पाठ कराव्या लागल्या नाहीत, रोज ऐकून त्या पाठ झालेल्या असतात. श्रुती स्मृती आपण म्हणत असतो नाही का, तसं ऐकून कानावरती ते संस्कार होतात. आरती शिकवण्याचा मुद्दा तर खूप चांगला आहे आणि अनेक ठिकाणी आरती पाठांतर स्पर्धासुद्धा आयोजित केली जात असते. त्यानिमित्ताने लहान मुलं आरत्या शिकतात आणि त्या त्यांच्या कायमच्या लक्षात राहतात आणि त्या म्हणाव्याशासुद्धा वाटतात. खूप छान वाटतं जेव्हा आपण अशा पद्धतीनं ही आपला भक्तिभाव व्यक्त करत असतो. तेव्हा ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल आपली आवडती मालिका सुभाषित गुंजनम.

चिखलात जन्मूनही ते चिखलापासून अलिप्त राहतं. या सुंदर कमळाचं उदाहरण घेऊन सुभाषितकार आपल्याला जीवनातील एक अत्यंत सूक्ष्म सत्य सांगत आहे. योग्य आधार असेल तर परिस्थितीतील अनेक गोष्टी आपल्यासाठी अनुकूल ठरतात, पण आधारच निसटला तर त्याच गोष्टी त्रासदायक ठरू शकतात.

देठावर असलेला कमळ, पाणी आणि सूर्य यांना आपलं मित्र मानतं. पाणी त्याला जीवन देतं आणि सूर्यप्रकाश त्याला फुलवतं. पण तेच कमळ देठापासून तुटलं की परिस्थिती बदलते. सूर्याची उष्णता आणि पाण्याचा स्पर्श त्याच्यासाठी क्लेशदायक ठरू शकतो. यातून मानवी जीवनाचं एक सुंदर रूपक आपल्यासमोर उभं राहतं. माणूस कितीही बुद्धिमान, सामर्थ्यवान किंवा स्वावलंबी असला तरी त्याच्या आयुष्यात आधार देणारी माणसं आवश्यक असतात. आई वडील, गुरु, मित्र, कुटुंब आणि समाज हे आपल्या जीवनाचे महत्त्वाचे आधारस्तंभ. त्यांच्या प्रेमामुळे, मार्गदर्शनामुळे आणि विश्वासामुळे व्यक्तीची क्षमता फुलते. एखादं मूल आपल्या शिक्षकाच्या प्रोत्साहनामुळे आत्मविश्वासाने पुढे येतं. एखादा विद्यार्थी पालकांच्या विश्वासामुळे अपयशातून पुन्हा उभा राहतो. एखाद्या व्यक्तीला मित्राचा एक छोटासा आधार कठीण प्रसंगी मोठी शक्ती देतो. म्हणून स्वतंत्र होणं म्हणजे सर्व संबंध तोडून टाकणं नव्हे, स्वावलंबनासोबत कृतज्ञताही असली पाहिजे. आपण कितीही मोठे झालो तरी आपल्याला घडवणाऱ्या माणसांना आणि संस्कारांना विसरता कामा नये. आजच्या जगात यशाच्या शर्यतीत धावताना माणूस अनेकदा आपल्या मुळांपासून दूर जातो. परंतु झाड कितीही उंच वाढलं तरी त्याची खरी शक्ती जमिनीखालील मुळांमध्येच असते. त्याचप्रमाणे माणसाच्या व्यक्तिमत्वाची उंची त्याच्या संस्कारांच्या मुळांवर उभी असते. या सुभाषितातून आपण दोन गोष्टी शिकूया. आपल्या आधारस्तंभांना कधीही विसरू नये आणि स्वतःही कुणासाठी तरी मजबूत आधार बनावं. कारण जीवनाच्या प्रवासात कधी आपण कमळ असतो तर कधी दुसऱ्याच्या जीवनाचा देठ. एखाद्याला उभं करण्यासाठी दिलेला आपला आधार कदाचित त्याच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देऊ शकतो. म्हणूनच तर म्हटलंय.

आत्ताच आपण ऐकलीत मालिका सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन होतं डॉक्टर विज्ञापना गोकर्णकर यांचं. मित्रांनो, खरोखर जो महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की माणसाच्या व्यक्तिमत्वाची उंची आपण कितीही मोठे झालो तरी संस्कारांची मुळं जी महत्त्वाची असतात, त्यामुळे ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आणि कोणाचा तरी भविष्यामध्ये आपण सुद्धा आधार बनणं कसं महत्त्वाचं असतं, अतिशय मोजक्या शब्दात खूप छान पद्धतीनं या सुभाषित गुंजनमधनं तुम्हाला माहिती मिळत असते. सुभाषितांचे अर्थ उलगडत असतात, खूप छान वाटतं आणि ही मालिका आवडल्याचं सुद्धा अनेक जण आम्हाला सांगतायत की ही मालिका खूप छान आहे. जयंत बर्वे वसे इथून लिहितात की रोज नवीन नवीन उद्बोधक अशी सुभाषित ऐकायला मिळतात आणि आमच्या शालेय जीवनात अशी छान सुभाषित शिकवली जात होती. दीपा पालकर, सुरेश पुट्टसबार, रवींद्र कुडाळकर, कुमार बर्वे, प्रशांत नाईक, विद्या सप्रे या सगळ्यांनी ही मालिका आवडल्याचं सांगितलेलं आहे.

0: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला स्वीकृती. बहुपक्षीय दृष्टिकोनावर सदस्य देशांची सहमती. शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. राज्यातील भरती परीक्षा संदर्भात विशिष्ट कार्यपद्धती तयार करणार उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष व्ही राधा यांची माहिती. आणि महिला टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. आता सविस्तर बातम्या. जगाच्या अनेक भागात सध्या सुरू असलेलं संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील ध्रुवीकरण आणि विभाजित स्थितीबद्दल ब्रिक्स गटातील देशांनी चिंता व्यक्त केली आहे. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी एकमतानं स्वीकारण्यात आलेल्या नवी दिल्ली जाहीरनाम्यामध्ये नेत्यांनी जागतिक पातळीवर महत्वाच्या मुद्द्यांवर विविध देशांचे दृष्टिकोन आणि भूमिकांचा आदर करणाऱ्या बहुपक्षीय दृष्टिकोनाचा पुरस्कार केला आहे. शाश्वत विकास, भूक आणि गरिबीचं निर्मूलन तसंच हवामान बदलांना तोंड देण्यासाठी जागतिक पातळीवर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देणं या मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे. ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये स्वीकारण्यात आलेला नवी दिल्ली जाहीरनामा सदस्य देशांच्या सामायिक संकल्पांसाठी स्पष्ट दिशा प्रदान करणारा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात नमूद केलं. या जाहीरनाम्यातील ठरावांचं प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतर करणं ही आता ब्रिक्स देशांची सामायिक जबाबदारी आहे असं ते म्हणाले.
1: आज की चर्चा से स्पष्ट है कि बदलते हुए विश्व का संचालन पुराने संस्थानों से नहीं किया जा सकता. रिप्रेजेंटेशन, रिस्पॉन्सिवनेस और रूल मेकिंग तीनों में सुधार आवश्यक है. आज एडप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है. अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले.
0: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबाबतही ब्रिक्स देशांनी तीव्र चिंता व्यक्त केली. पश्चिम आशियामध्ये दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यास मदत होईल असा दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून प्रयत्न वाढवण्याचं मोदी यांनी आवाहन केलं. गेल्या वर्षी 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा स्पष्ट पुनरुच्चार देखील ब्रिक्स सदस्यांनी केला. तत्पूर्वी काल दुपारी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं 2026 ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात झाली. दरवर्षी अध्यक्षपद बदलत असूनही या गटाची संस्थात्मक गती कायम राखली जावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रस्तावनापर भाषणात ब्रिक्स सातत्य आणि अंमलबजावणी यंत्रणा स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले,
1: अब समय है कि हम ब्रिक्स में हमारी एकता और सहमती को वैश्विक मंच पर ठोस परिणामों में बदले. अगले 20 वर्षों के लिए हमें एक नए और एम्बिशियस एजेंडा पर काम करना होगा. इसकी शुरुआत हमें अपने खुद के वर्किंग सिस्टम से करनी होगी. ब्रिक्स की अध्यक्षता हर वर्ष बदलती है, किंतु इसकी वजह से हमारा इंस्टीट्यूशनल मोमेंटम नहीं रुकना चाहिए.
0: ब्रिक्स देशांना पुढील 20 वर्षांसाठी नवीन आणि महत्वाकांक्षी कार्यसूचीवर काम करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. तसंच कठीण प्रसंगी मदत मिळवणं सुलभ व्हावं यासाठी संबंधित देशांचं सागरी प्रशासन आणि राजनैतिक दूतावास यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नाविक आपत्कालीन सहाय्य जाळं स्थापन करण्याचा प्रस्तावही पंतप्रधानांनी मांडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शहा आज बीकेसीमध्ये एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. ते एशियाटिक सोसायटीला देखील भेट देणार आहेत. तसंच नवी मुंबईत उद्या होणाऱ्या 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनालाही शहा उपस्थित राहतील. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते लालबागच्या राजाचं दर्शनही घेणार आहेत. राज्यातील सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांमध्येही गरीब रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा मिळतात की नाही यावर ज्याप्रमाणे नियंत्रण यंत्रणेद्वारे देखरेख ठेवली जाते त्याच धर्तीवर आता शाळांसाठीही ही यंत्रणा लागू केली जाणार आहे. या विशेष प्रयत्नांमुळे राज्यातील हजारो शाळांमधील प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक सोयीसुविधा आणि आरटीई अंतर्गत मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर यावर थेट प्रशासकीय लक्ष राहील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीला अधिक बळकटी देऊन उमेदवारांच्या दृष्टीनं भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी गतिमान आणि पारदर्शक परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्यावर भर दिला जाईल, तसंच राज्यातील भरती परीक्षांसंदर्भात विशिष्ट कार्यपद्धती तयार केली जाईल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव विरादा यांनी काल पुण्यात दिली. एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनानं स्थापन केलेल्या भरती परीक्षा कृती दलाच्या वतीनं काल पुण्यात विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक, अन्य भागधारकांशी सल्लामसलत करण्यात आली. त्यानिमित्तानं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. विराधा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत आहे. या समितीकडे आतापर्यंत राज्यभरातून परीक्षा संबंधीच्या सूचनांचे 18,000 अधिक ईमेल्स आले आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनासाठी आता काहीच तासांचा अवधी आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूरसह राज्यभरात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशाचं स्वागत करण्यासाठी मंडपांची उभारणी, सजावट यांची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवासाठी कोल्हापुरात येणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी एसटी बसच्या 94 बस सोडल्या असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी दिली आहे. नागपुरात प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून आकर्षक सजावट आणि रोषणाई केली आहे. कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासनानं सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही मुंबई गोवा महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहतुकीची कोंडी झाल्याचं चित्र होतं. गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या वतीनं 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत राज्यभर श्री गणेश आरोग्याचा अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत सांगलीसह राज्यातील जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दुष्काळ सदृश परिस्थिती असलेल्या राज्यांशी संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला. पिकांच्या झालेल्या नुकसानीसह सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश बावनकुळे यांनी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिले. अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि नंदुरबार या 18 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. उद्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर येत्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, असं बावनकुळे यांनी काल नागपूरमध्ये वार्ताहरांना सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मागण्या मान्य न झाल्यास येत्या 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी इथं काल मराठा बांधवांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान सध्या सण उत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणं राज्याच्या दृष्टीनं योग्य नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणीही आंदोलन करू नये असं आवाहन बावनकुळे यांनी केलं आहे. महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीतील सामन्यात आज भारतीय संघाची गतविजेत्या श्रीलंकेशी लढत होणार आहे. दुबई इथं हा सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेचं 7 वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे. भारतानं महिला कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेच्याही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चीनमधील मोकी इथं झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं दक्षिण कोरियाचा 5-1 असा पराभव केला. दुसरा उपांत्य सामन्यात यजमान चीननं जपानला पराभूत करून अंतिम फेरी गाठली. भारत आणि चीन यांच्यात आज अंतिम लढत होणार आहे. याच स्पर्धेत पुरुष गटाच्या अंतिम फेरीतील सामन्यात आज भारतीय संघाची दक्षिण कोरियाच्या संघाशी गाठ पडणार आहे. हवामान. राज्यात आज सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे शहरात आज पहाटे जोरदार पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला स्वीकृती. बहुपक्षीय दृष्टिकोनावर सदस्य देशांची सहमती. शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. राज्यातील भरती परीक्षांसंदर्भात विशिष्ट कार्यपद्धती तयार करणार उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्ष व्ही राधा यांची माहिती. आणि महिला टी20 आशिया चषक स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाइव, वन मोर.

107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर रेनबो फंडेच्या उत्तरार्धात मी गणेश आचवल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो.

मित्रांनो, आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन उद्या होणार. जिकडे तिकडे उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे. त्यानिमित्ताने एकमेकांच्या घरी जाणं होणार, कारण कोणाकडे 1.5 दिवस गणपती, कोणाकडे 5 दिवस, कोणाकडे 7 दिवस आणि कोणाकडे 10 दिवस सुद्धा. एकत्र येणं हे महत्त्वाचं, आणि त्या एकत्र येण्यात नसतर आपल्यातलं नातं विश्वासाचं, आनंदाचं, सुखाचं अधिकाधिक दृढ होतं आणि मनाला आनंद होत असतो.

0: Establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आर ॲपवरती आपण ऐकताय कार्यक्रम रेनबो फंडे. सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आजपल. मित्रांनो, बिग बॉस सारख्या रियालिटी शो तुम्हाला आठवत असेल आणि जेव्हा बिग बॉस मराठी सीझन सुरू झाला, पहिला सीझन प्रचंड गाजला आणि त्यामध्ये सहभागी स्पर्धक कोण होत्या हे तुम्हाला माहितीच आहे. विनर कोण झालं, जिंकलं कोण हे माहिती आहे. पण त्यामध्ये आऊ असणाऱ्या उषा नाडकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, या सुद्धा त्यांचा जो परफॉर्मन्स होता त्या रियालिटी शोमधला कमाल होता आणि आऊ म्हणून त्या जास्त लोकप्रिय झाल्या. पवित्र रिश्तामधली त्यांची भूमिका आपल्याला आठवत असेल. हे सगळं आत्ता बोलण्याचं कारण असं की आज आहे उषा नाडकर्णी यांचा वाढदिवस आणि 80 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांना. रंगभूमी मालिका चित्रपट स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. 80 वर्ष पूर्ण करतात त्या. काही महिन्यांपूर्वीच ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळे यांच्या संकल्पनेतनं त्यांचा म्हणजे ह्या उषा नाडकर्णींचा 80वा वाढदिवस, खरं तर आगामी वाढदिवस म्हणजे आज वाढदिवस आहे, पण काही महिन्यांपूर्वी शिवाजी मंदिर इथं त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचा एक उत्तम सोहळा साजरा केलेला होता. आणि बघा ना, ज्यावेळेला आपण उषाताईंच्या भूमिकाबद्दल बोलतो त्यावेळेला तुम्हाला मुंबई दूरदर्शनवरती प्रसारित झालेली चाळ नावाची वाचाळ वस्ती ही मालिका आठवत असेल, अनेक नाटकं आठवत असतील, पर्याय नावाचं नाटक आठवत असेल. मुळात म्हणजे खाष्ट सासूची भूमिका त्यांनी ज्या चित्रपटात केली तो माहेरची साडी चित्रपट आठवत असेल. अनेक चित्रपटातनं त्यांच्या भूमिका आहेत, नाटकात नाही. तुंबाडची मंजुळा, यावर्षी तर त्यांचा तुंबाडची मंजुळामधलं त्यांचं कॅरेक्टर कमाल झालेलं आहे. त्याचा ट्रेलरसुद्धा त्यांच्या निवेदनातनं उलगडत जातो. अशा या आपल्या सर्वांच्या आवडत्या अभिनेत्री उषा नाडकर्णी, माहेरची साडी चित्रपटानं तर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता, पण नशीबवान नावाचा एक चित्रपट होता आणि या चित्रपटात एक अतिशय वेगळी भूमिका उषा नाडकर्णी यांनी केलेली होती. त्यांच्यावरती एक गाणंसुद्धा चित्रित झालेलं होतं. तेच गीत आता ऐकवते देवकी मंडी त्यांच्या स्वरातलं, चित्रपट नशीबवान. पुन्हा एकदा उषाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मित्रांनो, गणपती उत्सव साजरा करण्यासाठी अनेक जण हे कोकणाच्या दिशेने निघालेले आहेत आणि काल रात्री अनेक ठिकाणी प्रायव्हेट बसेसमधून किंवा एसटीच्या खास गाड्या आरक्षित करून मुंबईकर हा कोकणाकडे निघालेला आहे. आणि तुम्हाला आठवत असेल की घरत गणपती हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये दिग्दर्शनाचा म्हणजे दिग्दर्शनाचं पारितोषिक सुद्धा नवज्योत बांदिवडेकर यांना मिळालेलं आहे घरत गणपती चित्रपटाकरता. हे खास सांगावंसं वाटतं कारण मुळात गणपती उत्सवाच्या निमित्ताने आपण एकत्र येतो आणि पण 7 दिवसाचा गणपती ठेवायचा का तो कमी करून 1.5 किंवा 5 दिवस ठेवायचा का या संदर्भातली चर्चा जी कुटुंबातली त्यात दाखवलेली होती. कोकण प्रांतातली कथा अतिशय उत्तम अशी कथा होती. अश्विनी भावे यांचा अभिनय उत्कृष्ट होता. अनेक कलाकार होते त्या चित्रपटामध्ये. त्या चित्रपटाला सुद्धा अनेक पारितोषिकं मिळालेली आहेत. पुन्हा एकदा नवज्योत यांचं अभिनंदन आपण करूया. महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रसाद ओक यांना देखील सन्मानित करण्यात आलं. त्याचप्रमाणे स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाकरता मुख्य भूमिकेकरता सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बहुमान सुनील बर्वे यांना मिळाला. गश्मीर महाजनी यांना फुलवंती चित्रपटाकरता सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक प्रदान करण्यात आलं. या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आपण करूया. आता एक व्यावसायिक विश्रांती आणि त्यानंतर पुढच्या टप्प्याकडे.

0: its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: मित्रांनो, सध्या मराठी रंगभूमीवरती किती नाटकं सध्या सुरू आहेत माहिती का? एक नाही, दोन नाही, तर तब्बल 52 नाटकं सध्या मराठी रंगभूमीवर गाजत आहेत, त्याचे प्रयोग होत आहेत. आणि नाटक म्हटल्यानंतर, गणेशोत्सव म्हटल्यानंतर या नाटकाचे दौरेसुद्धा होत असतात. त्या दौऱ्याच्या निमित्ताने काही गमतीजमतीसुद्धा घडत असतात, नाही का? पण मुळात जो थिएटरमधनं आलेला कलाकार आहे, मग मालिका, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमात तो कलाकार पुढे येत असतो. आणि हल्ली मालिकांमधले कलाकारसुद्धा हे पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहेत, कारण रंगभूमीवरचा जो परफॉर्मन्स आहे आणि त्याला रसिक प्रेक्षकांची जी लाईव्ह दाद मिळते ना, ती खूप महत्त्वाची आहे. मगाशीच आपण सांगितलं की प्रसाद ओक यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. व्ही शांताराम चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. प्रसाद ओक यांचं या वर्षात अनेक चित्रपट आले. त्यांचा 100वा चित्रपटसुद्धा या वर्षात आला होता. त्यांनी अनेक विक्रम केलेले आहेत. धर्मवीर या चित्रपटाकरता प्रसाद ओक यांना अनेक पारितोषिकं मिळाली. त्यांचं नाव हे रेकॉर्ड्समध्ये नोंदलं गेलेलं आहे. प्रसादचं आपण अभिनंदन करूया. गुलकंद चित्रपटातलं गीत ऐकूया.

7:45 आपण ऐकू शकाल अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा 124वा भाग. या संदर्भात अनेक प्रतिक्रिया येत आहेत, अनेकांनी ही मालिका आवडल्याचं कळवलेलं आहे. काही क्षणातच ऐकूया अज्ञात मुंबई.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत लालबाग हे नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: युगद्रष्टा महाराजा हे बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांचं चरित्र वाचत असताना त्यात लालबाग या बंगल्याचा उल्लेख वाचला. इंग्लंडचे युवराज प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या स्वागताला सयाजीरावांना निमंत्रित केलं होतं. त्यांच्या लवाजम्यासह त्यांची व्यवस्था मुंबईतल्या लालबाग बंगल्यात केली होती. पण हा बंगला नेमका कुठं होता, कोणाच्या मालकीचा होता याबद्दल काहीच उल्लेख नव्हता. लालबाग नावाचा प्रासादतुल्य बंगला परळला होता एवढीच माहिती पुस्तकातून मिळाली. लालबाग नावाच्या कोड्याचं उत्तर याच बंगल्याच्या आसपास आहे असं माझं मन सांगू लागलं होतं. पण मनाचं ऐकून कसं चालेल, ते बुद्धीला पटण्यासाठी आणखी पुरावे लागतात. ते मिळाल्याशिवाय ठोस असा काहीच निष्कर्ष काढणं योग्य नव्हतं.
2: अशातच करोना उतरला आणि लॉकडाऊन लागला. यावेळी डॉक्टर सुधाकर जनार्दन प्रभू यांनी लिहिलेलं मुंबई संगे आम्ही बिघडलो हे पुस्तक वाचनात आलं. डॉक्टर प्रभू यांच्या आयुष्याचा बराच मोठा कालावधी लालबागमध्ये व्यतीत झाला होता. गणेश गल्लीच्या नाक्यावर असलेल्या बटाटावाला मॅन्शनच्या पुढच्या नारायण आश्रम नावाच्या इमारतीत डॉक्टर राहत होते, म्हणजे लालबागच्या अगदी हृदयातच. पण ते काही इतरांसारखे त्या परिसरात फक्त राहत नव्हते, तर आजूबाजूच्या परिसराकडे डोळस नजरेनं पाहतही होते. डॉक्टरांना त्यांच्या नजरेतून जे लालबाग आणि जी मुंबई दिसली तिचा त्यांनी अभ्यासही केला होता. त्यातूनच मुंबई संगे आम्ही बिघडलो या पुस्तकाचा जन्म झाला. डॉक्टर साहेबांच्या या पुस्तकात या परिसराला लालबाग नाव का मिळालं याचा उलगडा करणारा अधिक स्पष्ट उल्लेख सापडला.
1: डॉक्टर प्रभू लिहितात, इसवी सन 1735-36 सुमारास मुंबई बंदरात बोटींच्या बांधकामाचं काम करावं म्हणून ब्रिटिशांनी सुरतेहून लवजी नसरवांजी वाडिया यांना मुंबईत बोलावलं. पुढच्या काहीच वर्षात वाडियांनी या कामात ख्याती मिळवली आणि ते मास्टर बिल्डर म्हणून ख्यातकीर्त पावले. या वाडियांची पुढची पिढीही जहाज बांधणीच्या कामात सहभागी झाली होती. वाडियांना तत्कालीन ब्रिटिश सरकारने परळ माझगावात मोठमोठ्या जमिनी दिल्या होत्या. आता आपण ज्याला लालबाग म्हणून ओळखतो तो भाग त्यावेळी परळ म्हणून ओळखला जात होता. या परळ भागात लवजी वाडिया यांचा लवजी कॅसल नावाचा महाल सदृश्य मोठा वाडा होता. तिथूनच पुढे आजच्या लालबाग मार्केटच्या दिशेने येताना त्यांचा पणतू पेस्तनजी यांचा सुमारे 836 चौरस मीटरच्या भूखंडावर लालबाग नावाचा प्रासाद होता. या वाड्याच्या आजूबाजूला पुढे जी वस्ती वाढत गेली ती लालबाग नावाने ओळखली जाऊ लागली.
2: पेस्तनजी यांच्या लालबाग या वाड्याच्या नावामुळेच या वस्तीला लालबाग असं नाव मिळालं असं डॉक्टर साहेब निसंदिग्धपणे सांगतात. लालबाग हे नाव कधी काळी इथे असलेल्या बंगल्यावरून पडलेलं आहे ही माहिती हे पुस्तक अधिक स्पष्ट करतं. या पुस्तकात या बंगल्याच्या मालकाचं पेस्तनजी हे नाव सापडलं. तो किती मोठ्या जागेवर वसला होता तेही सापडलं. पेस्तनजी म्हणजे कोण हे सापडणं आवश्यक होत. पारसी समाजात एक शोधता 100 पेस्तनजी सापडतात. त्यातले नेमके लालबाग बंगलेवाले कोण आणि त्यांचा लालबाग बंगला कुठे होता हे शोधणं आवश्यक होत. काही काळानं पेस्तनजी मला सापडले. जिलियन टिंडॉल या लेखिकेचं सिटी ऑफ गोल्ड द बायोग्राफी ऑफ बॉम्बे हे पुस्तक मी वाचत होतो. त्यात पेस्तनजी यांचं नाव दादा भॉय होतं आणि त्यांचं परळला लालबाग नावाचं कंट्री हाऊस होतं असा उल्लेख लेखिकेनं केलेला मला आढळला. पुढे जेम्स डग्लसनं लिहिलेल्या ग्लिम्सेस ऑफ ओल्ड बॉम्बे अँड वेस्टर्न इंडिया या पुस्तकातही लालबाग बंगला आणि दादा भॉय पेस्तनजी सापडली.

0: इथे मात्र ते अधिक विस्ताराने सापडले.
1: डॉक्टर प्रभूंनी किंवा जिलियन टिंडॉल यांनी दादाभॉय पेस्तनजी यांच्या लालबाग बंगल्याबद्दल जे म्हटलंय साधारण तेच, परंतु थोडं अधिक तपशिलात जेम्स डगलसच्या 1899 साली लिहिलेल्या पुस्तकात वाचायला मिळतं. आपल्या पुस्तकात जेम्स डगलस लिहितात, दादाभॉय हे प्रचंड श्रीमंत आणि जमीन जुमल्याचे मालक होते. एकेकाळी परळ परिसरातील निम्म्याहून अधिक जमीन त्यांच्या मालकीची होती. परळमध्ये त्यांचं लालबाग नावाचं कंट्री हाऊस होतं. आज सेकंड होम म्हणून जी संकल्पना आहे तीच त्या काळात कंट्री हाऊसची होती. ब्रिटिश आमदानीतली मुख्य मुंबई कुलाबा ते आजच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरापुरतीच मर्यादित होती. मुंबईच्या किल्ल्याच्या आत दाटीवाटीने राहणाऱ्या बड्या धनिकांनी आपली प्रासाद तुल्य कंट्री हाऊसेस या परळमध्ये बांधली होती. परळ त्यावेळी शेतीवाड्या, तलाव, आटोपशीर उंचीच्या टेकड्या असलेलं टुमदार बेट होतं. इथलं हवामान मुख्य मुंबईच्या तुलनेत थंडही होतं. स्वतः मुंबईच्या गव्हर्नरनेही आपलं निवासस्थान परळला हलवलं होतं.
0: आठवडाभर मेहनत केल्यानंतर विश्रांतीसाठी आणि मौज मजेसाठी कुटुंबासहित परळच्या बंगल्यात येऊन राहायचं आणि पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला परत जायचं असा परिपाठ होता. ज्यांचे स्वतःचे असे बंगले नव्हते ते लोक इतरांचे बंगले भाड्याने घ्यायचे. ब्रिटिश अधिकारी, युरोपियन आणि भारतीय व्यापारी आपापसात मैत्रीपूर्ण संबंध राखण्याच्या उद्देशाने मोठमोठ्या पार्ट्या द्यायचे. या पार्ट्यांसाठीही या आलिशान बंगल्यांचा उपयोग व्हायचा. दादाभॉय पेस्तनजींचा लालबाग हा बंगलाही अशाच बंगल्यांपैकी एक होता. या बंगल्यातही नित्यनेमाने पार्ट्या होत असा उल्लेख जेम्स डगलस यांच्या पुस्तकात येतो. लालबाग बंगल्याचा आणखीही एक दोन पुस्तकात उल्लेख आढळतो. एच डी दारुखानावाला यांनी दोन खंडात लिहिलेल्या पारसी लस्टर ऑन इंडियन सॉइल या पुस्तकाच्या पहिल्या खंडात पेस्तनजींच्या लालबाग बंगल्याचा उल्लेख येतो. तसाच तो दिनशॉ वाच्छा यांच्या शेल्स फ्रॉम द सँड्स ऑफ बॉम्बे या आत्मचरित्रात्मक पुस्तकातही येतो. यावरून परळमध्ये दादाभाई पेस्तनजी यांचा लालबाग नावाचा प्रशस्त बंगला होता हे सिद्ध होतं. लालबाग हे नाव या बंगल्यामुळेच मिळालं याची खात्रीही पटते. आता दादाभॉय पेस्तनजी कोण आणि त्यांचा हा सुप्रसिद्ध बंगला नक्की कुठे होता तेवढं माहिती करून घेणं शिल्लक राहिलं होतं. त्याची कथा आपण पुढच्या भागात ऐकूया.
2: श्रोते हो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो लालबाग नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा दुसरा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनेलवर.

आताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा 124वा भाग. मित्रांनो, आज एफ एम गोल्ड वाहिनीवरती 100.1 MHz सकाळी 10 वाजता आपल्या भेटीला येईल आर जे ममता, आणि एफ एम रेनबो वाहिनीवर म्हणजे 107.1 MHz दुपारी 2:30 ते 5 या वेळेत कार्यक्रम सादर करेल आर जे अश्विनी. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेचा आजचा आपला

हे स्पेशल रेनबो फंडे हा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकाल. 8:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आपण ऐकाल. 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय मराठी समाचार आपण ऐकाल. आणि मग 8:40 FM रेनबो वाहिनीवरच्या हिंदी कार्यक्रमांचा आपण आनंद घ्याल. आजच्यापुरतं इथंच थांबूया. येणाऱ्या गणपती उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गणेशला अनुमती द्या. नमस्कार. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात.

0: बदलांना तोंड देण्यासाठी जागतिक पातळीवर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देणं अशा या मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे. ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये स्वीकारण्यात आलेला नवी दिल्ली जाहीरनामा सदस्य देशांच्या सामायिक संकल्पांसाठी स्पष्ट दिशा प्रदान करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात नमूद केलं. या जाहीरनाम्यातील ठरावांचे प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतर करणं ही आता ब्रिक्स देशांची सामायिक जबाबदारी आहे असं ते म्हणाले.
1: आजची चर्चा से स्पष्ट है कि बदलते हुए विश्व का संचालन पुराने संस्थानों से नहीं किया जा सकता. रिप्रेजेंटेशन, रिस्पॉन्सिवनेस और रूल मेकिंग तीनों में सुधार आवश्यक है. आज एडप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है. अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले.
0: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबाबतही ब्रिक्स सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. पश्चिम आशियामध्ये दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यास मदत होईल असा दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून प्रयत्न वाढवण्याचं त्यांनी आवाहन केलं. गेल्या वर्षी 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा स्पष्ट पुनरुच्चार देखील ब्रिक्स सदस्यांनी केला. तत्पूर्वी काल दुपारी नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं 2026 ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात झाली. दरवर्षी अध्यक्षपद बदलत असूनही या गटाची संस्थात्मक गती कायम राखली जावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रस्तावनापर भाषणात ब्रिक्स सातत्य आणि अंमलबजावणी यंत्रणा स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले,
1: अब समय है कि हम ब्रिक्स में हमारी एकता और सहमति को वैश्विक मंच पर ठोस परिणामों में बदले. अगले 20 वर्षों के लिए हमें एक नए और एम्बिशियस एजेंडा पर काम करना होगा. इसकी शुरुआत हमें अपने खुद के वर्किंग सिस्टम से करनी होगी. ब्रिक्स की अध्यक्षता हर वर्ष बदलती है किंतु इसकी वजह से हमारा इंस्टीट्यूशनल मोमेंटम नहीं रुकना चाहिए.
0: ब्रिक्स देशांना पुढील 20 वर्षांसाठी नवीन आणि महत्वाकांक्षी कार्यसूचीवर काम करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. तसंच कठीण प्रसंगी मदत मिळवणं सुलभ व्हावं यासाठी संबंधित देशांचं सागरी प्रशासन आणि राजनैतिक दूतावास यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नाविक आपत्कालीन सहाय्य जाळं स्थापन करण्याचा प्रस्तावही पंतप्रधानांनी मांडला. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत आलेल्या विविध देशांच्या नेत्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारत मंडपम इथं विशेष सहभोजन समारंभाचं आयोजन केलं होतं. यावेळी नवरसा सामायिक भावनांत विश्व या नावाचा एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात ब्रिक्स देशातील विविध वाद्य सादर करण्यात आली तसंच भारताच्या शास्त्रीय नृत्य कला प्रकारांचं सादरीकरण करण्यात आलं. ब्रिक्स परिषदेचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. अनुकूलन, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता, सर्वसमावेशक जागतिक विकासासाठी भविष्याची जडणघडण या विषयावर ही परिषद होत आहे. आज होणाऱ्या सत्रात सदस्य देशांसह बेलारूस, बोलिव्हिया, कझाकिस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम हे 10 देश सहभागी होणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कझाकिस्तान, फिलिपिन्स, इजिप्त, दक्षिण आफ्रिका आणि बुरुंडी या देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी द्विपक्षीय संवाद साधणार आहेत. नायजेरिया आणि युगांडा या देशांच्या उपपंतप्रधानांबरोबरही ते बैठक घेणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात काल द्विपक्षीय बैठक झाली. भारत आणि चीननं आपल्या संबंधांकडे धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहण्याच्या आवश्यकतेवर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते आज BKC मध्ये एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहतील. एशियाटिक सोसायटीलाही ते भेट देणार आहेत. तसंच नवी मुंबईत उद्या होणाऱ्या 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनालाही शहा उपस्थित राहणार आहेत. याशिवाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते लालबागच्या राजाचं दर्शनही घेणार आहेत. दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मुंबई पुण्यासह सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. बाजारपेठांमध्येही पूजा साहित्य आणि सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये शस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचणी केंद्र उभारण्याच्या DRDOच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प पश्चिम बंगालच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा ठरेल तसंच देशाच्या संरक्षण क्षेत्रातील चाचणी क्षमतांना बळकटी देईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधल्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातल्या जुनुपूर या किनारी गावात हे चाचणी केंद्र उभारण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील विकासाचा वेग काहीसा

कमी करण्याचं आवाहन अँथ्रोपिक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारिओ अमेडे यांनी केलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास सुरूच राहिला हवा, मात्र त्यातून निर्माण होणारे धोके गंभीर असून त्यावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी कंपन्या आणि सरकारांना वेळ देण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन आणि एक्सएआयचे मुख्य इलॉन मस्क यांनीही अमोडेई यांच्या आव्हानाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आताच मजबूत सुरक्षा उपाय लागू केले नाहीत तर पुढील 6 ते 12 महिन्यात एआय इंटरनेटवर नियंत्रण मिळवण्यासही सक्षम होऊ शकतं अशी भीती व्यक्त होत आहे. नेपाळमधल्या पूर दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 1386 वर पोहोचली असून अजूनही सुमारे 5130 लोक बेपत्ता असल्याचं वृत्त आहे. सुरक्षा दलांकडून शोध आणि बचाव कार्य सुरूच आहे. आतापर्यंत 13,700 अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे तर 339 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलेना रायबाकिनानं आयना सबालिंकाचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला. रायबाकिनाचं हे पहिलंच युएस ओपन विजेतेपद आहे. या विजयामुळे तिनं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. तत्पूर्वी अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या निल्स कुपस्की या जोडीनं जर्मनीच्या केविन क्राविट्स आणि टीम पुएट्स यांचा पराभव करून पुरुष दुहेरीचं विजेतेपद जिंकलं. तर पुरुष एकेरीची अंतिम फेरी आज रात्री न्यूयॉर्कमध्ये जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव आणि अमेरिकेचा बेन शेल्टन यांच्यात होईल. दुबईत आज होणाऱ्या महिलांच्या टी20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. हा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. 7 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघानं अ गटामध्ये 3 विजय मिळवून अव्वल स्थान गाठलं आणि त्यानंतर उपांत्य फेरीत बांगलादेशचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. महिला आशिया चषकाच्या इतिहासात 7 विजेतेपदांसह भारत हा सर्वाधिक वेळा यशस्वी संघ ठरला आहे. तर श्रीलंकेनं याआधी 2024 अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून आपलं पहिलं आशिया चषक विजेतेपद पटकावलं होतं. भारत अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेला आज सुरुवात होणार आहे. पहिला सामना दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. दुसरा सामना मंगळवारी तर तिसरा आणि अंतिम सामना गुरुवारी होणार आहे. भारतीय संघाचं नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे तर तिलक वर्मा याच्यावर उपकर्णधार पदाची जबाबदारी आहे. हवामान विभागानं आज देशातल्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला एकमतानं स्वीकृती. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ब्रिक्स सदस्य देशांचा पुनरुच्चार. पश्चिम बंगालमध्ये क्षेपणास्त्र चाचणी केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग कमी करण्याचं तज्ज्ञांचं आवाहन. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलेना रायबाकिना विजयी. आणि महिला टी20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवशी ब्रिक्स भागीदार देशांच्या नेत्यांचं स्वागत केलं. या नेत्यांमध्ये

आता सर्वसमावेशक जागतिक विकासासाठी भविष्याला आकार देणं या विषयावरील मुख्य सत्रात सहभागी झाले आहेत. 10 ब्रिक्स भागीदार देशांमध्ये बेलारूस, बोलिव्हिया, कझाकिस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे. सत्र संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कझाकिस्तान, फिलिपिन्स, इजिप्त, दक्षिण आफ्रिका आणि बुरुंडीच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. मुख्यमंत्री सहायता निधी गरजू रुग्णांना गंभीर आजार, अपघात आणि महागड्या शस्त्रक्रियांचा खर्च पेलण्यासाठी आधार ठरत आहे. लहान मुलांवरील गंभीर उपचार, अपघातातील शस्त्रक्रिया, कर्करोग शस्त्रक्रिया आणि मेंदू विकारांसह हाडांचे गंभीर आजार अथवा अन्य कारणांमुळे आवश्यक असलेल्या शस्त्रक्रियांच्या खर्चांसाठी मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. महागड्या उपचारांमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळतं. अशावेळी आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी या निधीची मोठी मदत होत आहे. आमच्या वार्ताहरानं कळवलेल्या माहितीनुसार गेल्या 1 जानेवारी 2024 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत अकोला जिल्ह्यातील जवळपास 1500 रुग्णांना 10 कोटी रुपयांहून जास्त आर्थिक मदत या निधीतून वितरित करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात कमी पावसामुळे पाणी टंचाईची शक्यता वाढली आहे. जिल्ह्यातील 164 पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सरासरी 16.5% इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना दिले आहेत. बीड, अंबाजोगाई, परळी, वैजनाथ, माजलगाव, पाटोदा आणि गेवराई या 6 उपविभागांना हे अधिकार देण्यात आले आहेत. टँकर सुरू करण्यापूर्वी संयुक्त पाहणी करून प्रत्यक्ष टंचाईचा आढावा घेत स्थानिक पाणी स्रोत जलजीवन मिशनला प्राधान्य देणं तसंच मंजुरीनंतर कार्योत्तर मान्यता बंधनकारक करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन इथं आयोजित 69व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत राज्य विधिमंडळातील सदस्य

महाराष्ट्र विधानमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचं प्रतिनिधित्व करत आहेत. आजपासून येत्या 19 सप्टेंबर दरम्यान आयोजित या परिषदेत लोकसभा, राज्यसभा आणि भारतातील सर्व राज्य विधानमंडळांचे पीठासीन अधिकारी यांचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ सहभागी झालं आहे. बदलत्या जागतिक व्यवस्थेत आंतर

होत आहे. गणेशोत्सवामुळे छत्रपती संभाजीनगरच्या विविध बाजारात आज रविवारच्या दिवशी चैतन्य संचारलं आहे. घरगुती गणेश मूर्ती खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली आहे. गुलमंडी, टीव्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर मार्गासह शहरातील विविध भागात आकर्षक आणि सुंदर

आले आहेत. हॉकी इंडिया संस्थेचे महासंचालक कमांडर आर के श्रीवास्तव यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिरकी यांनी या संदर्भात श्रीवास्तव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना महासंचालक पदाशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या आणि अधिकार तात्काळ प्रभावाने वापरणे थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. नोटीसीत श्रीवास्तव यांच्यावर कर्तव्यात कसूर आणि जाणीवपूर्वक सूचनांचं उल्लंघन यासह अनेक आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये विश्वचषकापूर्वी पूर्वपरवानगीशिवाय राष्ट्रीय संघाच्या गणवेशाचा बदलण्याचा निर्णय, विश्वचषकादरम्यान प्रवास, हॉकी इंडिया लीगशी संबंधित फ्रँचायझी समन्वय आणि प्राधान्यक्रम

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन। पश्चिम बंगालमध्ये समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारची मंजुरी। जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। आणि एलेना रिबाकिनानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान। वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे, त्यामुळे या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ब्रिक्स शिखर परिषदेत केलेल्या भाषणात ते बोलत होते। तंत्रज्ञान तसंच महत्वाच्या खनिजांचं शस्त्रीकरण याबाबतही गंभीर चिंता व्यक्त करतानाच सामायिक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात असं

0: इशारा त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख या शिखर परिषदेत हजर होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या चार मुद्द्यांवर ब्रिक्सनं लक्ष केंद्रीत केलं. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हिताचं रुपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद वाटत असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है. डिजास्टर मैनेजमेंट के लिए अर्ली वार्निंग डेटा इंटीग्रेशन गाइडलाइन तैयार की गई है.
0: दरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे पुन्हा मायदेशी रवाना झाले आहेत. यशस्वीरित्या पार पडलेली ब्रिक्स इंडिया 2026 शिखर परिषद आणि या परिषदेनं स्वीकारलेली नवी दिल्ली घोषणा ही भारतासाठी तसंच जागतिक व्यवस्थेसाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरल्याचं भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं पुन्हा एकदा आपल्या मुत्सद्देगिरीची ताकद दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं. स्वतःच्या सांस्कृतिक मूल्यांवर विश्वास ठेवणारा भारत जगासोबत संवाद, भागीदारी आणि सहकार्यासाठी सदैव खुला आहे असंही ते म्हणाले. नेतृत्व म्हणजे केवळ प्रभाव निर्माण करणं नव्हे तर विकास, शांतता, लवचिकता, नवोन्मेष आणि शाश्वत विकास या समान प्राधान्यक्रमांकरता विविध देशांना एकत्र आणणं हे भारतानं ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेतून दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत काल सर्व सदस्य देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं सदस्य देशांची प्रशंसा केली आहे. ही स्वीकृती म्हणजे व्यापक आरोग्य कवच, सक्षम आणि लवचिक आरोग्य व्यवस्था आणि पॅन्डेमिक अग्रीमेंटमधल्या पॅथोजन ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंगबद्दलच्या वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण करण्याप्रती सदस्य देशांच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रायसस यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इराणचे वाणिज्य, व्यवहार आणि अर्थमंत्री सय्यद अली मदानी झादे यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल तसंच अर्थविषयक चर्चांमध्ये रचनात्मक सहभाग घेतल्याबद्दल सीतारामन यांनी त्यांचे आभार मानले. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी आर्थिक विकासाशी संबंधित मुद्द्यांवर तसंच परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संभाव्यतेवर विचारांची देवाणघेवाण केल्याची माहिती अर्थमंत्रालयानं दिली आहे. पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनापूर जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. जुनपूट गावात उभारण्यात येणारा हा तळ चंडीपूरच्या क्षेपणास्त्र चाचणी तळापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. आणखी एक तळ आंध्र प्रदेशात उभारला जाणार असल्याची माहिती पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिली. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे 2026 या वर्षात एकूण काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली असून 2025 या संपूर्ण वर्षात काढून घेतलेल्या एकूण रकमेच्या म्हणजे 1,66,000 कोटी रुपयांच्या रकमेच्या तुलनेत यावर्षीची आतापर्यंतची काढून घेतलेली ही रक्कम बरीच मोठी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जो देश आठवणी, इतिहास, संस्कार, भाषा, पुरातन दस्तऐवज आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. मुंबईतल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीत आयोजित कार्यक्रमात थोड्या वेळापूर्वी ते बोलत होते. ज्ञान हे कायमच मुक्त असायला हवं. त्यादृष्टीनं एशियाटिक सोसायटीत असलेल्या ज्ञानाच्या वारशाचा उपयोग महान भारताच्या उभारणीसाठी होईल, या दिशेनं आपण वाटचाल करायला हवी, असं ते म्हणाले. भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहास माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. एशियाटिक सोसायटीच्या रुपानं अशा प्राचीन इतिहासाचं जतन आणि संवर्धन होतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. ग्रंथालय विभागाचं मुख्य कार्यालय लवकरच नव्या जागेत हलवलं जाईल आणि एशियाटिक

सोसायटीला त्यांच्या कामात शक्य ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. भावी पिढ्यांना आपला समृद्ध इतिहास समजला पाहिजे यासाठी एशियाटिक सोसायटीमधील प्राचीन वारशाचं जतन आणि संवर्धन करणं आपलं कर्तव्य आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. याच अनुषंगानं एशियाटिक सोसायटीला राज्य सरकारकडून काहीही कमी पडू दिलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्यात. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्याकरता भाविकांची गर्दी झाली. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. एलेना रिबाकिना हिनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलंय. विजेतेपदासाठी काल झालेल्या अंतिम सामन्यात रिबाकिना हिनं अरेना सबालेंका हिचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला. रिबाकिनाचं हे पहिलं अमेरिकन खुलं विजेतेपद तर तिसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरलंय. या विजयासह रिबाकिना सबालेंकाला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचले. पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या नील स्कुप्स्की या जोडीनं विजेतेपदावर नाव कोरलं. त्यांनी जर्मनीच्या केविन क्राविट्स आणि टीम पुएट्स यांचा पराभव करून जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 सामना सुरू होईल. उपांत्य फेरीच्या लढतीत झ्वेरेव यानं रशियाचा कॅरेन याचा पराभव केला तर शेल्टननं अमेरिकेच्याच फ्रान्सिस याला पराभूत केलं. शेल्टन याच्या कारकिर्दीतला हा पहिला ग्रँडस्लॅम अंतिम सामना असेल. महिला टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेसोबत होणार आहे. दुबईत होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 सुरू होईल. नेपाळमधल्या चिलीमे जलविद्युत प्रकल्पात बचाव कार्य सुरू असून एका बोगद्यात 6 कामगार अडकले असल्याची शक्यता आहे. भारतीय आणि नेपाळी पथकं अवजड यंत्रसामग्रीच्या मदतीनं बोगद्यातला चिखल आणि ढिगारा हटवत असून भूमिगत वीजगृहाच्या दिशेनं पुढे जायचे प्रयत्न सुरू आहेत. बचाव कार्यासाठी काल बोगद्यात आणलेल्या यंत्रसामग्रीनंतर बचाव कार्याला वेग आल्याचं नेपाळमधले भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमधल्या पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1386 पोहोचली. अजूनही सुमारे 5,130 जणांचा थांगपत्ता लागलेला नाही. आतापर्यंत 13,700 जास्त लोकांची सुटका करण्यात आली तर 339 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. पश्चिम बंगालमध्ये समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारची मंजुरी. जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि एलेना रिबाकिनानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मंडळी आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. नमस्कार मंडळी, दुपारचे 2:30 झाली आहेत आणि मी तुमची रेडिओ सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं चला दोस्तो हो बोलू काही या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आज तारीख आहे 13 सप्टेंबर आणि मला खात्री आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात, मनात, सोसायटीमध्ये फक्त आणि फक्त एकाच गोष्टीची लगबग सुरू असणार आहे. कारण अर्थात अगदी उद्यावर येऊन ठेपला आपला सगळ्यात जिव्हाळ्याचा सण म्हणजेच गणेशोत्सव. बाप्पा उद्या घरी येणार किंवा एखादा सण म्हटलं की उत्साह आला, रोषणाई आली आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे नैवेद्याची आणि गोडधोड पदार्थांची थाळी आली. तर म्हटलं आजच्या विशेष कार्यक्रमात आपण अशाच काही मिठाईबद्दल बोलूयात ज्याच्याशिवाय नैवेद्याची थाळी पूर्ण होऊच शकत नाही. तर आज आपण अशाच काही गोड पदार्थांचा उगम आणि त्यांचा ऐतिहासिक प्रवास पाहणार आहोत. तर त्याआधी एक सुंदर गाणं ऐकूयात आणि मग पहिला गोड पदार्थ पाहूयात. बरं, एक सोपी हिंट देते. पहिला जो पदार्थ आहे तो बाप्पांचा सर्वात फेवरेट आहे. आता तुम्ही मेसेज फोन करून सांगा कोणता पदार्थ आहे हा.
2: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation.

0: मंडळी आपल्या नैवेद्याच्या ताटातल्या पहिल्या आणि सर्वोच्च मानाच्या पदार्थाकडे वळूयात. बऱ्यापैकी श्रोत्यांनी अगदी बरोबर ओळखलंय, बापाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक. आता मोदकाची एक सुंदर रंजक पौराणिक कथा आहे. असं मानलं जातं की एकदा देवी अनुसूयाने शिव पार्वती आणि बाल गणेशाला जेवणासाठी घरी बोलावलं. आता आपले बाप्पा तर थोडे खवय्ये, बाप्पाची भूक काही गेला क्षमेना. त्यांनी ताटा मागून ताटं संपवली पण त्यांचं पोट भरेना. शेवटी देवी अनुसूयाने विचार केला आणि तिने बाप्पाला एक छोटासा गोड पदार्थ खायला दिला, तो म्हणजेच मोदक. तो मोदक खाल्ल्यावर बाप्पाने तृप्तीची ढेकर दिली आणि त्यांचं पोट भरलं. तेव्हापासूनच हा पदार्थ बाप्पांचा फेवरेट मानला जातो. बरं, मोदक या शब्दाचा अर्थच मुळात आनंद देणारा असा होतो. मंडळी, हा मोदक आपल्या संस्कृतीत नक्की कधी इंट्रोड्यूस झाला माहिती आहे का? तर मोदकाचा लिखित इतिहास थेट इसवी सन पूर्व 2 शतकापासून सुरू होतो. प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ चरक संहिता आणि आपल्या रामायण महाभारतात सुद्धा मोदकाचे उल्लेख आढळतात, जिथे याला गोड सारण भरलेला पदार्थ म्हटलं आहे. इतकंच नाही तर 6व्या शतकातल्या एलोरा गुंफांच्या मूर्तींमध्येही बाप्पाच्या हातात मोदक दाखवला आहे. पण आपण जो महाराष्ट्रात तांदळाच्या पिठाचा उकडीचा मोदक खातो, तो कोकण आणि गोव्याच्या भूमीवर तिथल्या भात आणि नारळाच्या मुबलकतेमुळे जन्माला आला. बरं, श्रोत्यांसाठी माझा एक प्रश्न आहे, ॲक्च्युली खास माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींसाठी. मला सांगा की तुम्हाला मोदकाच्या कळ्या पाडणं जमतं का? म्हणजे खरं तर ही एक कलाच आहे. काही किस्सा वगैरे असेल तर नक्की सांगा, किंवा तुम्ही बनवलेल्या सुंदर मोदकाचा फोटोसुद्धा शेअर करा. आणि हे सुद्धा सांगा की मोदकाला किती कळ्या किंवा पाकळ्या असतात किंवा असल्या पाहिजेत. आता एक सुंदर गाणं ऐकूयात आणि मग पुन्हा भेटूयात.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

मंडळी, आता आपण वळूयात अशा गोड पदार्थाकडे जो कदाचित भारताचा आणि संपूर्ण जगाचा सर्वात पहिला यशस्वी गोड प्रयोग मानला जातो, ती म्हणजे आपली खीर किंवा दक्षिणातल्या भागातली पायसम। खिरीचा इतिहास 2000 वर्षांहून अधिक जुना आहे। क्षीर या संस्कृत शब्दापासून हा शब्द तयार झाला आहे, ज्याचा अर्थ दूध असा होतो। प्राचीन भारतात जेव्हा तांदळाची शेती मोठ्या प्रमाणावर सुरू झाली तेव्हा दुधामध्ये तांदूळ आणि मध एकत्र शिजवण्याचा हा पहिला ऐतिहासिक प्रयोग गृहिणींनी केला होता। याचा सर्वात मोठा लिखित संदर्भ आपल्याला प्राचीन बौद्ध साहित्यात मिळतो। भगवान गौतम बुद्धांनी जेव्हा आपलं अतिशय कठीण तपश्चर्या व्रत सोडलं होतं तेव्हा सुजाता नावाच्या एका साध्या मुलीने त्यांना मातीच्या भांड्यातून तांदळाची खीर दिली होती। ती खीर खाऊनच बुद्धांना नवीन ऊर्जा मिळाली होती। आपल्या संस्कृतीत खिरीला अतिशय सात्विक आहार म्हटलं गेलंय, जो मनाला शांत करतो। म्हणूनच आपल्याकडे कोणताही यज्ञ, पूजा किंवा शुभकार्य असेल तर देवाला आहुती किंवा भोग म्हणून खीर चढवली जाते। खिरीचा नैवेद्य दाखवण्याची खूप जुनी परंपरा आहे, कारण ती पवित्र आणि साधी मानली जाते। बरं, आता गाणं ऐकूयात आणि मग पुढे पाहूयात।

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses, and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: मंडळी, आता बोलूयात आपण पुरणपोळीबद्दल. तर पुरणपोळीला तब्बल 900 अधिक वर्षांचा प्रामाणित लिखित इतिहास आहे. 11व्या शतकात म्हणजेच 1130 AD दख्खनच्या चालुक्य राजघराण्यातल्या राजा सोमेश्वर तिसरा याने एक अतिशय प्रसिद्ध संस्कृत ग्रंथ लिहिला ज्याचं नाव होतं मान सोल्लास. या ग्रंथाच्या पाककला विभागात राजाने चणा डाळ आणि गूळ एकत्र शिजवून ते गव्हाच्या पिठाच्या पोळीत भरून भाजण्याची तंतोतंत रेसिपी लिहिली आहे आणि तिथे याला पोलिका म्हटलंय. पुढे जाऊन 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातही पुरणपोळीचा उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि पेशवाईत सणासुदीला आणि युद्धातून परतलेल्या मावळ्यांचं स्वागत करण्यासाठी राजेशाही थाटात पुरणपोळीवर तुपाची धार सोडून नैवेद्य दाखवला जायचा. बरं, आज आपण मोदकाचा साधेपणा, खिरीची पवित्रता आणि पुरणपोळीचा हा 900 वर्षांचा इतिहास पाहिला आणि हा इतिहास हेच सिद्ध करतो की आपली खाद्य परंपरा किती भारी आहे, नाही का? बरं मंडळी, कार्यक्रमात काही श्रोत्यांनी मेसेजेस फोन कॉलद्वारे छान प्रतिक्रिया दिल्या, पटकन त्यांची नावं सांगते. किशोर पवार, अविनाश दिवेकर, विजयंत चितळे, विजयलक्ष्मी शेट्टी, चंद्रशेखर मुळेकर, दीपा पालकर, विठ्ठल मसलेकर, नीलांबरी कुलकर्णी, विनायक गोडसे, संजय पाटील, शुभलक्ष्मी मस्तकार, जितेंद्र देशपांडे, रजनीकांत पाटील, संदेश नाईक, शंकर साठे, महेंद्रजी आगाशे गावातून, संतोष भगत, किशोर पेडणेकर, माधवी जोशी, मिलिंद टिप्पणीस आणि प्रदीप चोपडे. बरं, यासोबतच उद्याच्या गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्व लाडक्या श्रोत्यांना आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून, आकाशवाणीकडून, FM रेनबोकडून खूप खूप शुभेच्छा. बाप्पा तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि गोडवा घेऊन येऊत, हीच प्रार्थना. आणि आता वेळ झाली आहे, चला दोस्त हो बोलू काहीमध्ये इथेच थांबण्याची. पुढच्या भागात आपण भेटू अशाच नवीन मजेशीर विषयासोबत. आता 3 वाजता बातम्या आणि 3:10 पुन्हा भेटूया आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात.

0: आकाशवाणी मुंबई, मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. गणेशोत्सवाच्या तयारीचा उत्साह सर्वत्र. आणि एलेना रिबाकिनाने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये हीच धारणा आणखी बळकट झाली आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयावरच्या सत्राचा समारोप करताना ते बोलत होते. नवी दिल्लीत होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात ते बोलत होते. तंत्रज्ञान तसंच महत्त्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही गंभीर बाब असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख या शिखर परिषदेत हजर होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या 4 मुद्द्यांवर ब्रिक्सने लक्ष केंद्रित केलं आहे. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हिताचं रूपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता.

0: इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है। चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है। इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है। डिजास्टर मैनेजमेंट के लिए अर्ली वार्निंग डेटा इंटीग्रेशन गाइडलाइन तैयार की गई है।
1: ब्रिक्सच्या निमित्तानं नवी दिल्लीत आलेल्या विविध जागतिक नेत्यांबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। 10 ब्रिक्स भागीदार देशांमध्ये बेलारूस, बोलिव्हिया, कझाकस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे। सत्र संपल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कझाकस्तान, फिलिपीन्स, इजिप्त, दक्षिण आफ्रिका आणि बुरुंडीच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत। दरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे पुन्हा मायदेशी रवाना झाले आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इराणचे वाणिज्य व्यवहार आणि अर्थमंत्री सय्यद अली मादानी झादेह यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली। ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल तसंच अर्थविषयक चर्चांमध्ये रचनात्मक सहभाग घेतल्याबद्दल सीतारामन यांनी त्यांचे आभार मानले। या बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंनी आर्थिक विकासाशी संबंधित मुद्द्यांवर तसंच परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संभाव्यतेवर विचारांची देवाणघेवाण केल्याची माहिती अर्थमंत्रालयानं दिली आहे। ब्रिक्स परिषदेत काल सर्व सदस्य देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं सदस्य देशांची प्रशंसा केली आहे। ही स्वीकृती म्हणजे व्यापक आरोग्य कवच, सक्षम आणि लवचिक आरोग्य व्यवस्था आणि पॅन्डेमिक अॅग्रीमेंटमधल्या पॅथोजन ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग बद्दलच्या वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण करण्याप्रती सदस्य देशांच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे, असं संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे। यामुळे 2026 या वर्षात एकूण काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली असून 2025 या संपूर्ण वर्षात काढून घेतलेल्या एकूण रकमेच्या म्हणजेच 1,66,000 कोटी रुपयांच्या रकमेच्या तुलनेत यावर्षीची आत्तापर्यंतची काढून घेतलेली ही रक्कम बरीच मोठी आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपला इतिहास, परंपरा आणि ज्ञानाचं जतन करणाऱ्या देशाला कायमचं गुलाम बनवता येत नाही आणि भारत याचं उत्तम उदाहरण आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। मुंबईतल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीत आयोजित कार्यक्रमात थोड्या वेळापूर्वी ते बोलत होते। काही जण इतिहास पुसून टाकला जात असल्याचा आरोप करतात, मात्र वसाहतवादापासून मुक्ती मिळवायची प्रक्रिया म्हणजेच इतिहास प्रामाणिकपणे आणि भारतीय दृष्टिकोनातून मांडणं असतं आणि तसंच व्हायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं।
2: कई बार देश में बात होती है कि इतिहास को मिटा रहे हैं। मैं इनके साथ, वो विद्वानों के साथ सहमत नहीं हूँ। डीकोलोनाइजेशन की जो प्रक्रिया है वो इतिहास मिटाना नहीं, इसका अर्थ है इतिहास को संपूर्ण प्रामाणिक और भारतीय दृष्टिकोण के साथ फिर से लोगों के सामने रखना, ये डीकोलोनाइजेशन है और वो होना ही चाहिए।
1: भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहास माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं। एशियाटिक सोसायटीच्या रूपानं अशा प्राचीन इतिहासाचं जतन आणि संवर्धन होत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी सांगितलं। ग्रंथालय विभागाचे मुख्य कार्यालय लवकरच नव्या जागेत हलवलं जाईल आणि एशियाटिक सोसायटीला शक्य ती सर्व मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। भावी पिढ्यांना आपला समृद्ध इतिहास समजला पाहिजे, यासाठी एशियाटिक सोसायटीतल्या प्राचीन वारशाचं जतन आणि संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। याच अनुषंगानं एशियाटिक सोसायटीला राज्य सरकारकडून काहीही कमी पडू दिलं जाणार नाही, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली। सध्या अमित शहा यांच्या उपस्थितीत 52व्या भारतीय रत्न आणि आभूषण पुरस्कारांचं वितरण होत आहे, त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एका वार्ताहर परिषदेला संबोधित करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

झाल्याचं दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोकणासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि राज्यातल्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्यामुळे वारजे परिसरात तब्बल 7 तास वाहतूक कोंडी झाली. मुंबईत पुनर्बांधणी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून मस्जिद आणि माटुंगा स्थानकांवरचे 4 पादचारी पूल बंद करण्याबाबत मध्य रेल्वेला बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सूचना दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीच्या माध्यमातून 648 प्रकरणं निकाली काढली गेली. या प्रकरणांमध्ये एकूण 2,68,96,807 रुपये इतक्या रकमेची तडजोड झाली. एलेना रिबाकिना हिनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. विजेतेपदासाठी काल झालेल्या अंतिम सामन्यात रिबाकिना हिनं ॲरिना सबालेंका हिचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला. रिबाकिनाचं हे पहिलं अमेरिकन खुलं विजेतेपद तर तिसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरलं आहे. या विजयासह रिबाकिना सबालेंकाला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरही पोचली आहे. पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या नील स्कूपस्की या जोडीनं विजेतेपदावर नाव कोरलं. त्यांनी जर्मनीच्या केविन क्वार्टिस आणि टीम पुएट्स यांचा पराभव करून जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 हा सामना सुरू होईल. उपांत्य फेरीच्या लढतीत झ्वेरेव यानं रशियाच्या कॅरेन याचा पराभव करून तर शेल्टन यानं अमेरिकेच्याच फ्रान्सिस याला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेल्टन याच्या कारकिर्दीतला हा पहिला ग्रँडस्लॅम अंतिम सामना असणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह आणि एलेना रिबाकिनानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मंडळी आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रिंब वाहिनी. पुन्हा एकदा नमस्कार, मी तुमची सखी अश्विनी तुम्हा सर्वांचं सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: मंडळी उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देश परदेशात गणपती बाप्पाच्या आगमनाचा सोहळा म्हणजेच गणेशोत्सव सुरू होतोय. घराघरांमध्ये बाप्पाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली असणार आहे. सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आज आपण बाप्पाच्या याच मंगलमयी वातावरणाला मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण पानांशी जोडणार आहोत. जेव्हा आपण मराठी सिनेमा आणि गणपती बाप्पा यांचा विचार करतो तेव्हा दोन अतिशय महत्वाचे चित्रपट आपल्या डोळ्यांसमोर येतात. एक म्हणजे तब्बल 47 वर्षांपूर्वी 1989 आलेला राजदत्त दिग्दर्शित अष्टविनायक आणि दुसरा म्हणजे 2004 आलेला सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा. आता तुम्ही म्हणाल रविवारच्या दुपारी या दोन सिनेमांची चर्चा का? तर कारणही तसं आहे, वरवर पाहता हे दोन्ही चित्रपट पूर्णपणे वेगळे वाटतात, पण जुन्या काळातला गंभीर चित्रपट एक आणि दुसरा अगदी हलका फुलका विनोदी प्रवासपट आहे. हे दोन्ही चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नव्हते तर त्यांनी मराठी माणसाच्या भावविश्वावर, आपल्या प्रवासाच्या सवयींवर आणि मुख्य म्हणजे विघ्नहर्ता गणपती बाप्पावरच्या श्रद्धेवर एक वेगळा ठसा उमटवलाय. सचिन पिळगावकर या दोन्ही सिनेमांना कसे जोडतात, मुंबई ते कोकण असा एसटीचा बसचा प्रवास आणि अष्टविनायकाची वारी या दोन्हीमध्ये काय साम्य आहे, याचा आढावा आपण आज सप्तरंगी 7 घेणार आहोत. आता एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे सुरू करूयात.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses, and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: मंडळी 1979 मध्ये जेव्हा अष्टविनायक हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा त्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. हा चित्रपट केवळ एका लेखकाच्या कल्पनेतून उतरलेला नव्हता, तर 1975 सुमारास एका व्यापारी कुटुंबाच्या आयुष्यात काही प्रत्यक्ष सत्य घटना घडल्या होत्या. त्या कुटुंबावर आलेलं आर्थिक संकट, कौटुंबिक कलह आणि त्यानंतर बापाच्या अष्टविनायक वारीमुळे त्यांच्या आयुष्याला मिळालेली एक सकारात्मक दिशा या खऱ्याखुऱ्या प्रसंगांवर दिग्दर्शक राज दत्त यांनी हा चित्रपट उभा केला. चित्रपटाची निर्मिती सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर यांनी केली होती. या चित्रपटाचा मूळ गाभा होता नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे जाणारा प्रवास. चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी बाळासाहेब इनामदार ही भूमिका केली होती, जो परदेशातून शिकून आलेला, विज्ञानावर विश्वास ठेवणारा आणि आईच्या निधनामुळे देवावर प्रचंड राग असलेला एक तरुण व्यावसायिक असतो. त्यांची पत्नी वंदना पंडित ही अत्यंत साधी आणि देवावर अथांग श्रद्धा असणारी स्त्री असते. पण पडद्यामागची खरी गोष्ट सांगू तर मी सचिन सरांचा एक इंटरव्ह्यू पाहिला होता, त्यात त्यांनी सांगितलं होतं की खऱ्या आयुष्यात या दोघांचा स्वभाव या पात्रांच्या अगदी उलट होता. म्हणजे स्वतः सचिन पिळगावकर हे बालपणापासून गणपती बाप्पाचे खूप मोठे भक्त आहेत, ज्यांच्या घरात बाप्पाची भक्ती अत्यंत महत्वाची मानली जाते, तर अभिनेत्री वंदना पंडित या खऱ्या आयुष्यात तितक्याशा धार्मिक नव्हत्या. म्हणजेच कलाकारांनी आपल्या खऱ्या स्वभावाच्या पूर्णपणे विरुद्ध जाऊन या भूमिका पडद्यावर जिवंत केल्या होत्या. जेव्हा सावत्र आईच्या कटकारस्थानामुळे बाळासाहेबांचं सगळं ऐश्वर नष्ट होतं तेव्हा त्याचा नास्तिकतेचा अहंकार कसा गळून पडतो हे या चित्रपटात अत्यंत वास्तववादी पद्धतीनं दाखवलंय. थिएटरमध्ये जेव्हा बाप्पाची मूर्ती पडद्यावर यायची तेव्हा लोक चक्क हात जोडायचे. बरं, ते गाणं ऐकूयात आणि मग पुढे पाहूयात.

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: मंडळी 1980 मध्ये आजच्या सारखे मॅप्स नव्हते किंवा प्रवासाची एवढी आधुनिक साधनंही नव्हती. महाराष्ट्रात अष्टविनायकाची 8 मंदिरे आहेत हे लोकांना माहिती नव्हतं, पण तिथं जायचं कसं, तिथला रस्ता कसा आहे याची माहिती सर्वसामान्य मुंबईकरांना किंवा ग्रामीण महाराष्ट्रातला खरं तर फारशी नव्हती. अष्टविनायक चित्रपटाने त्या काळात एक मोठी सांस्कृतिक क्रांती केली. ओझर, लेण्याद्री, रांजणगाव, थेऊर, सिद्धीटेक, मोरगाव, महाड आणि पाली या 8 गावांमधल्या गणपती बाप्पाच्या स्वयंभू मूर्तींचं दर्शन या सिनेमाने लोकांना थिएटरमध्ये घडवलं. या चित्रपटाच्या यशानंतर महाराष्ट्रात अधिकृतपणे अष्टविनायक यात्रेची एक मोठी लाट आली. एसटी महामंडळाने स्पेशल बसेस सुरू केल्या, म्हणजेच एका चित्रपटाने लोकांच्या प्रवासाच्या सवयी बदलून टाकल्या. ही एक कमालीची गोष्ट आहे, नाही का? या चित्रपटाच्या संगीताची धुरा अनिल अरुण या जोडीने सांभाळली होती. गाण्यांमधली शास्त्रीय बैठक एवढी मजबूत होती की आजही गणेशोत्सवात ही गाणी ऐकली जातात आणि आजही सुरुवातीसारखीच कमाल वाटतात. तसंच या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज एकत्र आले होते. राजा गोसावी, शरद तळवळकर, पद्मा चव्हाण, रवींद्र महाजनी आणि आपले लाडके अशोक सराफ. अशोक सराफ यांनी या चित्रपटात अगदी सुरुवातीच्या काळातली एक छोटी पण अतिशय महत्वाची भूमिका केली होती. मानवी प्रयत्नांना जेव्हा मर्यादा येतात तेव्हा निसर्ग किंवा दैवी शक्ती कशी पाठीशी उभी राहते हे या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये दाखवले. या चित्रपटाचा मुख्य नायक म्हणजेच सचिन पिळगावकर या चित्रपटानंतर बरोबर 25 वर्षांनी म्हणजेच वर्ष 2004 बाप्पाचा एक वेगळा आणि आधुनिक प्रवास घेऊन दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसले. तो प्रवास काय होता आणि तो

0: मंडळी, अष्टविनायक नंतर बरोबर 25 वर्षांनी सचिन पिळगावकर यांनी एक चित्रपट आणला ज्याचं नाव होतं नवरा माझा नवसाचा. या चित्रपटाची मूळ थीम सुद्धा बाप्पाची भक्ती हीच होती, पण यावेळी मांडणी पूर्णपणे वेगळी होती. जुन्या काळासारखी गंभीर मांडणी न करता सचिन सरांनी याला एका सिच्युएशनल कॉमेडी आणि रोड ट्रीपच्या स्वरूपात मांडलं. कथा खूप साधी आणि आपल्या घरात घडू शकेल अशी आहे. वॅकी म्हणजेच वक्रतुंड सचिन पिळगावकर आणि भक्ती सुप्रिया पिळगावकर हे मुंबईत राहणारं एक मध्यमवर्गीय जोडपं असतं. वॅकीच्या वडिलांनी त्याच्या जन्माच्या वेळी कोकणातल्या प्रसिद्ध जागृत देवस्थान असलेल्या गणपती पुळेमधल्या गणपतीला एक नवस केलेला असतो. हा नवस अनेक वर्ष अपूर्ण राहिल्यामुळे वॅकीच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतात. जेव्हा त्यांना या नवसाची आठवण होते तेव्हा ते तो नवस फेडण्यासाठी मुंबई ते गणपतीपुळे प्रवासाला निघतात. मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला हा चित्रपट एवढा जवळचा का वाटला? कारण या दाखवलेला प्रवास हा कोणत्याही खाजगी गाडीचा नव्हता, तर तो होता आपल्या हक्काच्या एसटी बसचा, म्हणजेच लाल परीचा. चित्रपट संदर्भांनुसार या चित्रपटाची मूळ कल्पना आणि प्रवासाची रचना 1972 प्रसिद्ध हिंदी चित्रपट बॉम्बे टू गोवा वरून प्रेरित आहे. मुंबई एसटी डेपोतून सुरू झालेला हा प्रवास वाटेत भेटणारे अतरंगी प्रवासी आणि बसचा कंडक्टर बनलेले अशोक सराफ यांनी या चित्रपटाला अजरामर केलं. अशोक सराफ यांचे एपिक डायलॉग्स आजही आठवल्याशिवाय राहत नाहीत. नाही का बरं, आता गाणं ऐकूयात आणि मग पुढचा प्रवास पाहूयात.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

सप्तरंगी सात मध्ये आपण बोलतोय नवरा माझा नवसाचा या चित्रपटाबद्दल. मंडळी, या चित्रपटामागे एक अतिशय भावनिक किस्सा आहे जो कदाचित अनेकांना माहिती नसेल. जेव्हा सचिन पिळगावकर या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहत होते तेव्हा त्यांनी या चित्रपटातला मुख्य खलनायक बाबू कालिया, जी भूमिका नंतर प्रदीप पटवर्धन यांनी केली, या रोलसाठी मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारलं होतं. सचिन, अशोक आणि लक्ष्मीकांत ही त्रिमूर्ती बऱ्याच वर्षांनंतर एकत्र येणार होती, पण दुर्दैवाने लक्ष्मीकांत बेर्डे यांची तब्येत त्या काळात अत्यंत खालावली होती, ज्यामुळे त्यांना या चित्रपटात काम करता आलं नाही. चित्रपट रिलीज होण्याच्या अवघ्या काही दिवस आधी म्हणजेच 16 डिसेंबर 2004 रोजी त्यांचं दुःखद निधन झालं. हा चित्रपट बनवून पूर्ण झाल्यावर सचिन सरांनी हा चित्रपट परममित्र लक्ष्मीकांत बेर्डे यांना समर्पित केला. आता या दोन्ही चित्रपटांमधला सर्वात मोठा ऐतिहासिक योगायोग बघा. 1989 अष्टविनायकमध्ये सचिन पिळगावकर मुख्य हिरो होते आणि त्यांचे वडील शरद पिळगावकर निर्माते होते. बरोबर 25 वर्षांनी आलेल्या नवरा माझा नवसाचा मध्ये सचिन पिळगावकर स्वतः दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते बनले. दोन्ही चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी महत्वपूर्ण भूमिका केल्या. एका चित्रपटात नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे नेणारा गंभीर प्रवास आहे, तर दुसऱ्या चित्रपटात नवस पूर्ण करण्यासाठी केलेली

विनोदी धावपळ आहे, परंतु दोन्ही चित्रपटांचा क्लायमॅक्स हा प्रत्यक्ष देवाच्या गाभाऱ्यात आणि बाप्पाच्या मूर्तीसमोरच होतो. नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा शेवटचा सीन कोणत्याही सेटवर शूट न करता गणपतीपुळेच्या मुख्य मंदिरात प्रत्यक्ष शूट करण्यात आला आहे. बरं, ते गाणं ऐकूयात आणि मग पुढे पाहूयात.

0: team building for resilience, innovation, cooperation and sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: मंडळी अष्टविनायक पासून ते नवरा माझा नवसाचा पर्यंतचा एक अत्यंत माहितीपूर्ण प्रवास आपण केला. काळ बदलला, लोकांचं राहणीमान बदललं आणि चित्रपट बनवण्याची पद्धतही बदलली. पण महाराष्ट्राच्या आणि विशेषतः आपल्या मुंबईकरांच्या मनातली गणपती बाप्पाप्रती असलेली भक्ती, निष्पाप श्रद्धा आणि कौटुंबिक मूल्ये तीच राहिली. हेच या दोन्ही चित्रपटांनी सिद्ध केलंय. आणि हाच बाप्पाचा वारसा पुढे नेत अलीकडेच सचिन पिळगावकर यांनी नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आणला, ज्यामध्ये एसटी बसऐवजी कोकण रेल्वेचा आधुनिक प्रवास दाखवून बाप्पाचा नवस फेडण्याची ही सुंदर परंपरा आजही जिवंत ठेवली आहे. बरं, यासोबतच सप्तरंगी 7 वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. 3:58 बातम्या आणि 4 भेटूया आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात.

आपण ऐकत आहात ठळक बातम्या. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये हीच धारणा आणखी बळकट झाली आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयावरच्या सत्राचा समारोप करताना ते बोलत होते. आपला इतिहास, परंपरा आणि ज्ञानाचं जतन करणाऱ्या देशाला कायमचं गुलाम बनवता येत नाही आणि भारत याचं उत्तम उदाहरण आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीत आयोजित कार्यक्रमात थोड्या वेळापूर्वी ते बोलत होते. ज्ञानारती या प्राचीन दस्तऐवजांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांनी केलं. गणेश उत्सवाच्या तयारीची लगबग सर्वत्र दिसत आहे. मुंबई शहर आणि परिसरात आज सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं जाणवत आहे. गणेश उत्सव काळात मुंबई मेट्रो मार्गिक 2 अ आणि 2 ब तसंच 7 आणि 9 वर रात्री 12:30 वाजेपर्यंत सेवा उपलब्ध राहील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असून उभयता सुमारे अर्धा तास चर्चा झाली. यासोबतच ठळक बातम्या संपल्या. धन्यवाद.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. नमस्कार मंडळी, मी तुमची सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात.

मंडळी, आज 13 सप्टेंबर आणि आजचा हा दिवस जागतिक पातळीवर वर्ल्ड सेस्पीस डे म्हणजेच जागतिक सेस्पीस दिन म्हणून पाळला जातो. हा शब्द ऐकायला थोडा वैद्यकीय वाटतो, पण आपल्या दैनंदिन आरोग्याशी तो थेट निगडीत आहे. सेस्पीस म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा आपल्या शरीरात एखाद्या इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता कमी होते आणि ते इन्फेक्शन रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात पसरतं, तेव्हा शरीराची संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अनेकदा साधी जखम किंवा किरकोळ संसर्गही योग्य उपचारांअभावी सेस्पीसचे रूप घेतो. सो या दिवसाचं महत्त्व हेच आहे, हेच सांगतं की सर्वांनी आपल्या आरोग्याबाबत जागृत राहिलं पाहिजे. कोणत्याही संसर्गाला तापाची किंवा जखमेची लक्षणं शरीरात बराच काळ दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. बरं, आता एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे पाहूयात.

0: त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती भवती.

मंडळी, आजचा दिवस अजून एका सुंदर कारणासाठी ओळखला जातो, कारण आज आहे पॉझिटिव्ह थिंकिंग डे, म्हणजेच सकारात्मक विचार दिन. विचार करा, आपल्या आयुष्यात कितीतरी वेळा असं होतं की एखादी छोटीशी अडचण येते आणि आपण निराश होतो, पण आजचा दिवस आपल्याला हेच सांगतो की परिस्थिती कशीही असो, आपली विचार करण्याची पद्धत कशी

आहे यावर आपलं सुख अवलंबून असतं. सकारात्मक विचार करणं म्हणजे केवळ दिवा स्वप्न पाहणं नाही, तर संकटाच्या काळातही स्वतःला सांगणं की हा काळही निघून जाईल आणि मी यातून मार्ग काढीन. आजच्या धावपळीच्या आणि मानसिक तणावाच्या युगात सकारात्मकता ही एखाद्या टॉनिक सारखी काम करते. आपल्या आजूबाजूला नकारात्मक गोष्टी पसरवणाऱ्यांची कमतरता नाहीच, पण अशा वेळी आपण स्वतःचे विचार सकारात्मक ठेवले तर आपण कुटुंबाला आणि समाजाला एक नवी ऊर्जा देऊ शकतो, नाही का? असं म्हटलं जातं की जे लोक सकारात्मक विचार करतात त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य इतरांपेक्षा खूप चांगलं असतं. सो पॉझिटिव्ह थिंकिंग डे हेच सांगतं की कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही, भूतकाळातल्या चुकांवर रडत बसायचं नाही आणि भविष्याची अवाजवी काळजी करायची नाही. आज फक्त वर्तमानात जगायचं आणि चेहऱ्यावर एक छानसं हसू ठेवायचं. चला तर मग याच सकारात्मक ऊर्जेसह कार्यक्रमाला आणखी पुढे नेऊयात. आता गाणं आणि मग पुढे सुरू करूयात.

मंडळी, शरीर आणि मनाला सकारात्मक केल्यानंतर आता वेळ आली आहे आपल्या जिभेला आणि मूडला एकदम गोड करण्याची. मित्रांनो, आज 13 सप्टेंबर आणि जगभरात एक दिवस साजरा केला जातोय, तो म्हणजे इंटरनॅशनल चॉकलेट डे, म्हणजेच आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिन. आता तुम्ही म्हणाल की अश्विनी ब्रो, चॉकलेट डे तर फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन वीकमध्ये असतो, मग आज कसा? तर मंडळी, आजचा दिवस अतिशय अधिकृत आणि ऐतिहासिक आहे. जगातल्या सर्वात प्रसिद्ध चॉकलेट उत्पादक, ज्यांनी घराघरात चॉकलेट पोहोचवलं, ज्या मिल्टन हर्षे यांचा जन्म याच दिवशी 13 सप्टेंबर 1857 रोजी झाला होता, त्यांच्याच स्मरणार्थ हा दिवस NCA ने इंटरनॅशनल चॉकलेट डे म्हणून घोषित केला. बरं, चॉकलेट ही फक्त खाण्याची गोष्ट नाही आहे, तर ती एक भावना आहे, एक सुखद अनुभूती आहे. चॉकलेटचा तो पहिला तुकडा तोंडात टाकताच जे समाधान मिळतं ते जगातल्या कोणत्याही महागड्या सुखापेक्षा कमी नाही, नाही का? आजच्या विशेष कार्यक्रमात आपण बोलणार आहोत तुमच्या माझ्या आयुष्यातल्या चॉकलेटच्या अशा काही आठवणींबद्दल ज्या थेट आपल्या काळजाला भिडलेल्या आहेत. आपल्या बालपणापासून ते पहिल्या प्रेमाच्या थरथरीपर्यंत आणि आई बाबांच्या हातातल्या त्या छोट्याशा चॉकलेटच्या गोडीपासून ते नातातल्या विरहानंतर स्वतःला सावरणाऱ्या चॉकलेटपर्यंत आजचा हा प्रवास पूर्णपणे भावनांचा असणार आहे. कारण अर्थात चॉकलेटची चव जिभेवर काही काळच रेंगाळते, पण चॉकलेट सोबत जोडलेल्या आठवणी आयुष्यभर मनात घर करून राहतात, नाही का? चला तर मग आता एक गोड गाणं ऐकूयात आणि त्यानंतर खोलूयात चॉकलेटच्या आठवणींचा पहिला कप्पा.

मंडळी, आपण जेव्हा चॉकलेट बद्दल बोलतो तेव्हा मनात सर्वात पहिली आठवण कोणती येते? आठवा ते दिवस जेव्हा आपण फार तर 7-8 वर्षांचे असू, दुपार टळून संध्याकाळ व्हायची आणि आपण घराच्या उंबरठ्यावर एका व्यक्तीची वाट पाहत असायचो, ते म्हणजे आपले बाबा. दिवसभर कामावर प्रचंड कष्ट करून प्रवास करून बाबा जेव्हा थकून घरी यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर थकवा असायचा, पण आपण मात्र ते काहीच न समजता थेट त्यांच्या पिशवीत किंवा पॅन्टच्या खिशात हात घालायचो आणि तिथे काय सापडायचं तर चॉकलेट. बाबा स्वतःसाठी कधीच काही घ्यायचे नाहीत, त्यांना स्वतःला कदाचित गोड आवडतही नसेल, पण दिवसभराचा थकवा विसरून केवळ आपल्या चेहऱ्यावर तो लहानसा आनंदाचा उजेड पहावा म्हणून ते रोज न विसरता ते चॉकलेट आणायचे. तेव्हा आपल्याला त्या चॉकलेटची किंमत समजतही नव्हती, फक्त चव समजत होती. पण आज मागे वळून पाहताना जाणवतं की ते केवळ चॉकलेट नव्हतं, तर तो बाबांचा व्यक्त न होणाऱ्या प्रेमाचा एक मुख मार्ग होता. बाबा हे कधीच माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणत नसतात, पण ते रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून ते सिद्ध करत असतात, नाही का? आज आपण मोठे झालोय, स्वतः कमवायला लागलोय, मॉलमध्ये जाऊन महागडी चॉकलेट्सही घेऊ शकतो, पण बाबांनी त्यांच्या खिशातून काढून दिलेल्या त्या साध्या चॉकलेटमध्ये जी माया होती ती आज जगातल्या कोणत्याही फॅन्सी ब्रँडमध्ये नाही, नाही का? मंडळी, तुमच्याकडे या संदर्भात काही गोड आठवण आहे का? असेल तर मला नक्की शेअर करा. आता एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे पाहूयात.

मंडळी, बाबांच्या आठवणीनंतर आता वळूयात आपल्या आयुष्यातल्या त्या दुसऱ्या महत्वाच्या व्यक्तीकडे, जिच्याशिवाय आपलं अस्तित्वच अपूर्ण आहे, ती म्हणजे आपली आई. मंडळी, लहानपण म्हणजे नुसती धमाल, मस्ती आणि खेळणं, आणि खेळताना पडणं धडपडणं तर ठरलेलंच असायचं. आठवतोय का असा काही प्रसंग जेव्हा गल्लीत खेळताना किंवा सायकलवरून पडून गुडघा सोलून घेतलाय, रडत रडत ढसाढसा अश्रू गाळत घरात आलायत, त्यावेळी आई आधी थोडी ओरडली असेल पण लगेच मायेने जवळही घेतलं असेल. तिच्या सुती साडीच्या पदनाने डोळे आणि नाक पुसायची. कपाटातून औषधाची बाटली काढताना आपण अजून जोरात रडायचो कारण ते औषध टोचणार हे आपल्याला ठाऊक असायचं. पण नेमकी त्याच वेळी आई आपल्या दुसऱ्या हाताने आपल्या हातावर किंवा तोंडात एक छोटंसं चॉकलेट किंवा गोड गोळी ठेवायची आणि म्हणायची, रडू नकोस बाळा, हे खा, मी लावते आहे ना औषध, सगळं बरं होईल. आणि आश्चर्य म्हणजे ते चॉकलेट तोंडात पडताच आपला रडण्याचा वेग कमी व्हायचा. म्हणजे कदाचित त्या चॉकलेटमध्ये जगातल्या सगळ्या वेदना सगळं दुःख पळवून लावण्याची एखादी जादुई शक्ती असायची. खरं तर ती जादू चॉकलेटमध्ये नव्हतीच, ती जादू आईच्या त्या फुंकरीमध्ये आणि तिच्या स्पर्शात होती. तिने दिलेल्या त्या चॉकलेटच्या गोडीने आपल्याला धीर मिळायचा की माझी आई माझ्यासोबत आहे, आता मला काही होणार नाही. बरं मंडळी, तुमची काही आठवण आहे का आई आणि चॉकलेटची? सांगा बरं.

मंडळी लहानपणाच्या या निष्पाप चौकटीतून बाहेर पडून आता थोडं वयात येऊयात, म्हणजेच कॉलेजच्या आणि हायस्कूलच्या दिवसांत जाऊयात. म्हणजे हा काळ असा असतो जेव्हा मनात नवीन स्वप्न रेंगाळायला लागतात आणि आयुष्यात पहिल्यांदा कोणाचं तरी आगमन होतं, ज्याला आपण क्रश किंवा पहिलं प्रेम म्हणतो. आठवते कॉलेजचे दिवस, खिशात मोजकाच पॉकेट मनी असायचा, मित्रांसोबत चहा समोसा खातानाही पैशांचा हिशोब करावा लागायचा. पण अशाच एका वळणावर जेव्हा कोणाशी तरी नजरानजर व्हायची तेव्हा मन वेडं व्हायचं. मग तिला किंवा त्याला खुश करण्यासाठी मनातल्या भावना सांगण्यासाठी काय करावं, तर उत्तर असायचं चॉकलेट. खरं तर त्या काळी आजच्यासारखी महागडी चॉकलेट बॉक्सेस नसायची. तेव्हा पॉकेट मनी साठवून वाचवलेल्या पैशांमधून घेतलेली ती 5-10 रुपयांची साधी कॅडबरी असायची. ते चॉकलेट हातात घेऊन तिच्या किंवा त्याच्या समोर उभं राहताना पोटात होणारी ती फुलपाखरांची हालचाल, हात थरथरणं आणि

लाजत लाजत ते चॉकलेट पुढे करणं हा थरार काही वेगळाच होता, नाही का? आणि जर समोरच्याने ते चॉकलेट हसून स्वीकारलं तर बॉस त्या दिवशी आपण जगाचे राजे असायचो, जगातलं सगळं सुख आपल्या पायाशी असायचं. खरं तर ते चॉकलेट फक्त साखरेचं नव्हतंच, तर त्यात आपली पहिली भावना, पहिली प्रामाणिक ओढ लपलेली असायची. आजकाल व्हॅलेंटाईन डे किंवा काही स्पेशल असो, लोक लाखो रुपये खर्च करतात, पण त्या 5 रुपयांच्या चॉकलेटच्या देवाणघेवाणीत जो निखळ रोमॅन्स आणि जी निरागस्ता होती ती आजच्या महागड्या गिफ्ट्समध्ये हरवलेली दिसते, नाही का? बरं मंडळी, तुमच्याकडे काही आठवण आहे का तुमच्या पहिल्या प्रेमाची, तुमच्या पहिल्या चॉकलेटची? शेअर करा बरं.

मंडळी, पहिल्या प्रेमाच्या त्या हळव्या आठवणींनंतर आता वळूयात आपल्या आयुष्यातल्या एका अशा नात्याकडे, जे नातं आपण स्वतः निवडतो आणि जे आपल्याला जगायला शिकवतं, ते म्हणजेच आपली मैत्री. आठवतो एका तो लाकडी बाग ज्यावर आपण आणि आपले 3-4 मित्र किंवा मैत्रिणी एकत्र बसायचो. मधल्या सुट्टीची घंटा कधी वाजते याकडे सगळ्यांचं डोळे त्यावरच असायचे. पण काही दिवस असे असायचे जेव्हा कोणाचा तरी वाढदिवस असायचा किंवा कोणीतरी घरातून चोरून एकच चॉकलेट घेऊन यायचं. आता विचार करा, चॉकलेट फक्त एक आणि खाणारे तोंड मात्र 4 किंवा 5. मग सुरू व्हायचा एक अद्भुत गृहपाठ. त्या एका चॉकलेटचे अगदी मोजून पट्टीने रेषा मारल्यासारखे समान तुकडे केले जायचे. त्या छोट्याशा तुकड्याची चव घेताना मिळणारा आनंद खरंच कमाल असायचा.

नाही का, कारण तिथे महत्वाचं चॉकलेट नव्हतंच, तिथे महत्वाचे होते ते हक्काचे मित्र आणि तो तुकडा वाटून घेताना झालेली मनांची देवाणघेवाण. सुख असो किंवा दुःख, मित्रांसोबत वाटून घेतल्यावर कसं हलकं वाटतं याची पहिली शाळा आपल्याला कदाचित या चॉकलेटच्या तुकड्याने शिकवली असावी, नाही का. आज आपण मोठे झालो आहेत, प्रत्येकाची आयुष्य बदलली आहेत, पण आजही जेव्हा कधी जुन्या मित्रांचा फोन येतो तेव्हा त्या शाळेच्या बाकावर वाटून खाल्लेल्या चॉकलेटची गोळी आठवून चेहऱ्यावर एक निखळ हसू उमलतं, नाही का. मंडळी, तुमच्याकडे अशी काही आठवण आहे का की शेवटच्या बाकावर बसून चालू तासामध्ये सर किंवा बाईंना चोरून चॉकलेट खाल्ली आहेत? म्हणजे मला चॉकलेटचं आठवत नाही, पण मी आणि माझ्या मैत्रिणींनी चालू तासामध्ये डबा खाल्लेला आहे हे नक्की आठवतंय मला. बरं, तुम्ही तुमच्या आठवणी सांगा.

मंडळी, चॉकलेटच्या माध्यमातून आज आपण आयुष्यातल्या प्रेम, मैत्री आणि पालकांच्या मायेचा एक सुंदर प्रवास अनुभवला. चॉकलेट डेच्या गोडव्यानंतर उद्यापासून घराघरात मोदकांचा सुवास दरवळणार आहे. आपल्या आयुष्यातली सगळी विघ्न, सगळे कडवट क्षण बाप्पा दूर करो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाची गोडी येऊ, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तुम्हा सर्व श्रोत्यांना गणेशोत्सवाच्या माझ्याकडून, एफ एम रेनबोकडून, आकाशवाणीकडून पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा. यासोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची, कारण अर्थात घड्या खुणावत आहे. मी अश्विनी घोरपडे तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटू अशाच नवीन विषयांसोबत. तोपर्यंत हसत रहा, खेळत रहा, महत्वाचं म्हणजे बिंदास्त जगा. स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

नमस्कार, मी मनोज अणावकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये हीच धारणा आणखी बळकट झाली आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयावरच्या सत्राचा समारोप करताना ते बोलत होते. ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात सांगितलं. भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा मांडेल अशी घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. मुंबईत ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. जनसेवा हीच ईश्वर सेवा हा मंत्र आणि जनसहभागातून 2047 विकसित भारताची रचना करणं हे लक्ष ठेवून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सर्व घटक पक्ष 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवतील अशी माहिती त्यांनी दिली. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 हा सामना सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. पंतप्रधानांच्या जन्मदिनानिमित्त 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत भाजपाद्वारे राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माहिती. राज्यभर गणेशोत्सवाच्या तयारीचा उत्साह. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या देशवासियांना शुभेच्छा. आणि महिला ज्युनियर आशिया कप हॉकीचं भारताला सलग 3rd विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 हीच धारणा आणखी बळकट झाली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयावरच्या सत्राचा समारोप करताना ते बोलत होते. नवी दिल्लीत होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात सांगितलं. तंत्रज्ञान तसंच महत्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही गंभीर बाब असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. नवी दिल्लीत सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत काल सर्व सदस्य देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं सदस्य देशांची प्रशंसा केली आहे. ही स्वीकृती म्हणजे व्यापक आरोग्य कवच, सक्षम आणि लवचिक आरोग्य व्यवस्था आणि पॅन्डेमिक अग्रीमेंटमधल्या पॅथोजन ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंगबद्दलच्या वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण करण्याप्रती सदस्य देशांच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत भाजप, मित्रपक्षांच्या संघटना, स्वयंसेवी संस्था आणि देशभरातील नागरिकांच्या सहभागातून देशव्यापी सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शाह बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
1: भारतीय जनता पार्टी और हमारे साथी कल 17 सितंबर से 17 अक्टूबर तक राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियान चलाने वाले हैं. इसका मंत्र है जन सेवा ही प्रभु सेवा और लक्ष्य है जन भागीदारी से 2047 में विकसित भारत की रचना करना. और इस सेवा संकल्प अभियान के माध्यम से 25 वर्षों की ये प्रेरक यात्रा, इसके उद्देश्य और इसके सिद्धियां और आने वाले दिनों के लिए संकल्प जो है हमारा, वो हम देश की जनता को बताने का काम करेंगे.
0: या अभियानात मुलांसाठी मेरे सपनों का भारत या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रवासातील कमी परिचित कथा स्थानिक भाषांमधून संगीत नाट्य सादरीकरणाच्या माध्यमातून गावागावात पोहोचवण्यात येणार आहेत. अंगण मिलन सेवा, अंगणवाडी संवाद आणि मातृत्व संवाद या उपक्रमांद्वारे गेल्या 25 वर्षात विकास योजनांमुळे जीवनात परिवर्तन झालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. सेवा संकल्प यात्रा नागरिकांना विकसित भारताच्या संकल्पनेत योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करेल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा हा सेवा संकल्प अभियान नसून मेवा संकल्प अभियानाचा शेवटचा अंक खेळण्यासाठी आहे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या गंभीर संकटातून जात आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. अशा परिस्थितीत अमित शाह यांना खरोखरच महाराष्ट्राची आणि शेतकऱ्यांची सेवा करायची असेल तर त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करावी तरच त्यांच्या 2 महाराष्ट्र दौऱ्याला काही अर्थ आहे असं सपकाळ म्हणाले. भारतीय ज्ञान परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी एशियाटिक सोसायटीनं पुढाकार घ्यावा. संस्थेकडील ज्ञानसंग्रहाचं डिजिटायझेशन करून तो देशभरातील विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. टाउन हॉल इथल्या एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या नवनिर्वाचित समितीच्या परिचय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. आपला इतिहास, परंपरा आणि ज्ञानाचं जतन करणाऱ्या देशाला कायमचं गुलाम बनवता येत नाही आणि भारत याचं उत्तम उदाहरण आहे असं गृहमंत्री आपल्या संबोधनात म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एशियाटिक सोसायटीच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी राज्य शासनाचं पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही यावेळी दिली.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान गणेश हे बुद्धी, विवेक, समृद्धी आणि शुभारंभाचं प्रतीक आहेत. गणेश चतुर्थी आपल्या जीवनात उत्साह, ज्ञान आणि सकारात्मकता घेऊन येते. हा पवित्र सण आपल्याला जीवनात नवनव्या संकल्पांसह प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा देतो. आपण सर्व मिळून राष्ट्र निर्माणामध्ये योगदान देण्याचा संकल्प

0: भवनात आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रक्रियेत नागपूर महसूल विभागातील सर्व संबंधित घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या सूचना आणि अभिप्राय समितीसमोर सादर करावेत असं आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केलं आहे. दरम्यान अमरावती विभागातील संबंधित हितधारकांशी चर्चा करण्यासाठी ही समिती गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 5:30 या वेळेत नियोजन भवन अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय इथं भेट देणार आहे. जागतिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत तरुणांचं योगदान वाढवणं आणि त्यांच्या नेतृत्व गुणांना प्रोत्साहन देणं या उद्देशानं उद्या नागपुरात 14व्या आंतरराष्ट्रीय युवा परिषदेच्या प्रादेशिक आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय युवा संघटना आणि इंडिया पीस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद होत आहे. युवा आणि जागतिक प्रशासनाचं भविष्य अशी या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय युवा संघटनेचे सहाय्यक उपाध्यक्ष सचिन चौधरी.
1: संयुक्त राष्ट्र संघाच्या 81व्या आमसभेच्या पार्श्वभूमीवरती एक दिवसीय प्रादेशिक आवृत्ती परिषद नागपुरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल, जागतिक शांतता आणि मुत्सद्देगिरी, त्याचबरोबर शाश्वत विकास उद्दिष्टे या संपूर्ण विषयावरती ही परिषद होणार आहे. तरुणांना जागतिक धोरण बनवण्यासाठी ही परिषद कशी मदत करू शकते याबद्दल संपूर्ण चर्चा या ठिकाणी होणार आहे.
0: हॉकीमध्ये भारताच्या महिला संघानं सलग तिसऱ्यांदा ज्युनियर आशिया कपचं विजेतेपद पटकावलं आहे. गतविजेत्या भारतानं आज दुपारी चीनमधील मोकी इथं झालेल्या अंतिम सामन्यात चीनचा 1-0 असा पराभव केला. सामन्याच्या 17व्या मिनिटाला सानिका चंद्रकांत माने हिनं केलेला एकमेव गोल भारताच्या विजयासाठी निर्णायक ठरला. या विजयासह भारतानं ज्युनियर आशिया कपच्या विजेतेपदाची हॅट्रिक पूर्ण केली. भारतानं यापूर्वी 2023 आणि 2024मध्येही हे विजेतेपद पटकावलं होतं. पुरुष हॉकीमध्ये देखील भारतानं दक्षिण कोरियाला 4-1 हरवून ज्युनियर हॉकी आशिया चषक आपल्या नावे केला आहे. नागपूर जिल्हा न्यायालयात काल आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत 11,098 खटले निकाली निघाले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून देण्यात आली. या लोक अदालतीत 40,71,00,000 अधिक रुपयांच्या रकमेचा समझोता करण्यात आला तर सुमारे 8,53,32,000 रुपयांची कर्ज वसुली होऊन मोटार अपघात दावा प्राधिकरणांमध्ये 16,78,16,000 रुपये इतक्या रकमेचा समझोता करण्यात आला. हवामान. विदर्भात कालपासून अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. नागपूर जिल्ह्यात देखील आज अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली. आज अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा इथं मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान पुढील काही तासात वर्धा आणि नागपूर इथं तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. पंतप्रधानांच्या जन्मदिनानिमित्त 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत भाजपाद्वारे राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माहिती. राज्यभर गणेशोत्सवाच्या तयारीचा उत्साह. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या देशवासियांना शुभेच्छा. आणि महिला ज्युनियर आशिया कप हॉकीचं भारताला सलग तिसऱ्यांदा विजेतेपद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 मिनिटांनी ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. विविध देशांच्या प्रमुखांशी केली द्विपक्षीय चर्चा. भाजपा एनडीए शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांची विजेतेपदाला गवसणी. आणि राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह. नवी दिल्ली इथं 18 ब्रिक्स शिखर परिषदेची आज सांगता झाली. विविधता ही या परिषदेची ओळख राहावी, सहकार्य ही प्रेरणा आणि प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समारोपाच्या भाषणात केलं. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 हीच धारणा आणखी बळकट झाली आहे असं ते म्हणाले. ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा हा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात सांगितलं. तंत्रज्ञान तसंच महत्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही गंभीर बाब असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया इराण यासह चीन सारख्या राष्ट्रांचे प्रमुख या शिखर परिषदेत हजर होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता नवोन्मेष सहकार्य आणि शाश्वतता या 4 मुद्द्यांवर ब्रिक्सनं लक्ष केंद्रित केलं आहे. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हिताचं रुपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है.
0: गेल्या 3 प्रधानमंत्र्यांनी एकंदर 15 राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या. याशिवाय त्यांनी अनेक जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांबरोबर अनौपचारिक चर्चाही केल्या. या बैठकांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचार विनिमय करण्यावर त्यांनी भर दिला. गेल्या 2 मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. आज त्यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष कासिम जोमाट तोकायेव, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, फिलिपीन्सचे अध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर यांच्यासोबतही द्विपक्षीय चर्चा केली. या नेत्यांनी धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला. देशातल्या काही राज्यांमध्ये आधीच समान नागरी कायदा आणला असून 2029 आधी भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये हा कायदा आणू अशी घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. मुंबईत ते वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. आज सकाळी शहा यांचं मुंबई दौऱ्यावर आगमन झालं आणि त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. या दौऱ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: 17 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 17 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती आज शहा यांनी वार्ताहर परिषदेत दिली.
3: इसका मंत्र है जनसेवा ही प्रभू सेवा और लक्ष्य है जन भागीदारी से 2047 विकसित भारत की रचना करना. और इस सेवा संकल्प अभियान के माध्यम से 25 वर्षों की ये प्रेरक यात्रा, इसके उद्देश्य और इसके सिद्धियां और आने वाले दिनों के लिए संकल्प जो है हमारा, वो हम देश की जनता को बताने का काम करेंगे.
2: राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांचा वापर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी, देशाला एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घडवण्यासाठी, देश सुरक्षित करण्यासाठी, अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी, कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी केला. तसंच 15 ऑगस्ट 2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती करायचा संकल्प देशाला दिला, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत 12 विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात देशानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आणि सरकारनं वेगवेगळ्या समाज घटकांसाठी राबवलेल्या योजनांचा उल्लेखही त्यांनी केला. शाह यांनी आज सकाळी मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीला भेट दिली आणि प्राचीन दस्तऐवजांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. देशाचा इतिहास आणि ज्ञान वसाहतवादापासून मुक्त करणं याचा अर्थ भूतकाळ पुसून टाकणं असा नव्हे, तर भारताच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक सत्य जगासमोर मांडणं असा होतो, असं प्रतिपादन त्यांनी केलं. त्यानंतर 52व्या भारतीय रत्न आणि आभूषण पुरस्कार सोहळ्यात त्यांनी भाग घेतला. प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांमुळे या व्यवसायात मोठं परिवर्तन झालं असून या पूर्ण मूल्य साखळीच्या दृष्टीनं क्षमतावर्धन करायचं आवाहन त्यांनी या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना केलं. अमित शाह उद्या नवी मुंबईत हिंदी दिवस 2026 आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत. ते या कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरलं आणि आगामी FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. महिला संघानं आजच्या अंतिम सामन्यातल्या विजयानंतर या स्पर्धेच्या जेतेपदांची हॅट्रिक साधली. सानिका माने हिच्या एकमेव गोलच्या जोरावर भारतानं चीनवर मात केली. पुरुष संघानेही दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. दुबईत होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंतचे सर्व सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. पॅरा बॅडमिंटनमध्ये जपान इंटरनॅशनल स्पर्धेत भारताच्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या प्रमोद भगत यानं आज पुरुष एकेरीच्या SL3 प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. त्यानं अंतिम सामन्यात भारताच्याच उमेश कुमार याचा 21-16, 21-8 असा पराभव केला. पुरुष दुहेरीच्या SL3 SU5 प्रकारात मात्र प्रमोद आणि सुकांत कदम यांच्या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या जोडीनं त्यांना 5-21, 15-21 असं नमवलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11:30 हा सामना सुरू होणार आहे. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे, तर रेल्वे आणि ST गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोकणासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि राज्यातल्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्यानं वारजे परिसरात 7 तास वाहतूक कोंडी झाली. मुंबईतही पुनर्बांधणी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून मस्जिद आणि माटुंगा स्थानकांवरचे 4 पादचारी पूल बंद करण्याबाबत मध्य रेल्वेला बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सूचना दिली आहे. गणेशोत्सवांसाठी कोकणात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे आज 2 अपघात झाले. राजापूरजवळ टेम्पो ट्रॅव्हल उलटून चालकासह 16 जण जखमी झाले. यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. खेड तालुक्यात खवटीजवळ दुचाकी 25 फूट खोल खड्ड्यात कोसळून चालकाचा मृत्यू झाला, तर सोबतची तरुणी गंभीर जखमी झाली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभाग

व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत आयोजित 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची सांगता. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. विविध देशांच्या प्रमुखांची केली द्विपक्षीय चर्चा. भाजपा एनडीए शासित सर्व राज्यांमध्ये

0: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया शोभिवंत मत्स्यपालन, महिलांसाठी संधी आणि आव्हानं या संदर्भात डॉक्टर भरत यादव यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शोभिवंत मत्स्यपालन, महिलांसाठी संधी आणि आव्हानं या संदर्भात आज आपण माहिती करून घेणार आहोत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसाय आपल्याकडे आता फार मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. शोभिवंत मत्स्यपालन म्हणजे रंगीत माशांचं पालन करून त्यामधूनही विविध प्रकारच्या संधी आज उपलब्ध आहेत. कमी जागेत कमी भांडवलात करता येणारा हा व्यवसाय आहे. महिलाही सहजपणे हा व्यवसाय करू शकतात. तर शेतकरी बंधूंनो, याच संदर्भात आपण माहिती करून घेणार आहोत, म्हणजे ही संधी कशी उपलब्ध होऊ शकते आणि विविध प्रकारच्या संधी म्हणजे नेमकं काय आणि याच्यातून दुसरा रोजगार कसा उत्पन्न होऊ शकतो या संदर्भात आपल्याला माहिती करून देत आहेत डॉक्टर भरत यादव. डॉक्टर भरत यादव सर हे तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र बांद्रा मुंबई येथे सहयोगी संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. नव्यानं उदयास येणारा हा शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय म्हणता येईल?
2: शोभिवंत मत्स्यपालन हा मत्स्य संवर्धनातील एक खूप महत्वाचा घटक आहे. मोठ्या शहरामध्ये मर्यादित जागा असते, तिथे शोभिवंत मत्स्य विक्री हा एक प्रमुख व्यवसाय आहे. जो शोभिवंत मत्स्यपालन आहे हा जगातील सर्वात मोठा छंद आहे. पहिला छंद आहे हा फोटोग्राफीचा आहे आणि दुसरा हा मत्स्यपालन किंवा शोभिवंत मत्स्यपालन जे घरामध्ये टाकत होतात तो सर्वात मोठा एक छंद आहे. तर मानवी जीवनात जो आज तणाव आहे तो मुक्त करण्यासाठी या शोभिवंत माशांचा चांगला उपयोग होतो. त्याचप्रमाणे घराची शोभा वाढवण्यासाठी असेल, घरात जे तणावमुक्त वातावरण आहे ते काढण्यासाठी दिवसेंदिवस याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे, विशेषतः शहरांमध्ये. तर ही मागणी पूर्ण करण्यासाठी शोभिवंत माशांचं संवर्धन वाढत आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या जाती असतील, अनुकूल हवामान असेल, शहरांमध्ये सहज वितरण होत असल्यामुळे याची भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शोभिवंत माशांचं सुधारणा होत आहे किंवा वातावरण आहे. तर शोभिवंत माशांची पैदास करून त्याची योग्य वाढ करून विक्री करणे, तसेच शोभिवंत मत्स्यपालनाशी निगडीत इतर जे काही व्यवसाय आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्या इथे सुद्धा करणे शक्य आहे.
1: अच्छा सर, शोभिवंत मत्स्यपालन हा व्यवसाय करताना कोणत्या जाती निवडायला हव्यात?
2: शोभिवंत मत्स्यपालन करत असताना दोन प्रकारचे मासे असतात. त्याच्यामध्ये एक प्रकारचे मासे जे अंडी देतात, एक मासेची पिल्ले देतात. तर त्याच्यामध्ये अंडी देणारे मासे वेगवेगळे आहेत. जसं गोल्डफिश आपण खूप कॉमनली बघतो सगळ्यांच्या मत्स्य टाकीमध्ये, गोल्डफिश असतो, एंजल मासा असतो, हे मासे अंडी देतात आणि त्याच्यापासून पिल्ले तयार होतात. त्याचप्रमाणे दुसरे आपले सगळ्यांना माहिती असणारा मासा म्हणजे गप्पी मासा असेल, सोरटेल मासा असेल किंवा मोली मासा असेल, हे पिल्ले देतात. तर हे मासे सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे शोभिवंत मासे म्हणून पाळले जातात.
1: हा व्यवसाय करताना त्यासाठी मग टँक उभारायला हवेत की त्यांचं खाद्य असेल?
2: बरोबर. तर याच्यामध्ये कसं असतं, हे रंगीत मासे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यांचे जे पाण्याचं सामू असेल, पाण्याचे जे विविध घटक असतील ते वेगवेगळे लागतात, त्याप्रमाणे त्या माशांचं प्रजनन होत असतं. तर याच्यासाठी आपण प्रामुख्याने काचेच्या टाक्या वापरतो. या काचेच्या टाक्या 1x1 ही एक स्टँडर्ड साईज आहे जी आपण प्रत्येक घरामध्ये ठेवतो. आणि जी पब्लिक अक्वेरियम असतात तिथे मोठ्या टाक्या असतात, 4 फुटाच्या असतात, 6 फुटाच्या असतात. त्या वेगवेगळ्या आकारमानाप्रमाणे त्याचं एक गुणक आहे, वेगवेगळे टाके तयार करून त्याच्यात मासे ठेवत असतो.
1: व्यवसायाच्या दृष्टीने आकार किती असायला?
2: व्यवसाय करण्यासाठी 2x1x1 अशी साईज जी काचेच्या टाकीची आहे जनरल साईज आहे. शोभिवंत माशांचा जो व्यवसाय आहे हा अक्वेरियम देतो तो व्यवसाय आहे. काचेची टाकी देणे असेल, त्याच्यातले विविध प्रकारचे मासे देणे असेल, त्याच्यामध्ये लागणाऱ्या पान वनस्पती लावणे किंवा त्याच्यामध्ये लागणारी खडी असते, वाळू असते, ऑक्सिजन देण्यासाठी एरेटर वापरतो आपण, या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आपण जेव्हा एखाद्या ग्राहकाला देतो त्याच्या घरामध्ये ती टाकी ठेवण्यासाठी, तर हा त्याचा व्यवसाय होऊ शकतो. याच्यामध्ये व्यवसाय 2-3 प्रकारचे होऊ शकतात. पहिला म्हणजे शोभिवंत मासे वाढवणे, छोट्या टाक्यांमध्ये सिमेंटची टाकी असेल, प्लास्टिकची टाकी असेल किंवा काचेची टाकी असेल, याच्यामध्ये पिल्लं आणून वाढवून तुम्ही ती विकू शकता. दुसरा व्यवसाय याच्यामध्ये असा होऊ शकतो की वेगवेगळ्या शोभिवंत माशांची पिल्ले तयार करणे, म्हणजे प्रजनन करणे आणि त्याची विक्री करणे. आजकाल काही असे जे मासे आहेत, गोरामी असतील किंवा डिस्कस असतील, या माशांना खूप किंमत आहे, मग तुम्ही नर मादी ठेवून त्याच्यापासून पिल्ले तयार करू शकता. हा दुसरा व्यवसाय होऊ शकतो. याच्यामध्ये अजून एक असा व्यवसाय होऊ शकतो की जी शोभिवंत टाकीसाठी जी लागणारी वेगवेगळ्या प्रकार सामुग्री आहे, एरेटर्स लागतात, पाईप्स लागतात, काचेच्या पाठीमागे ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नक्षी असते, चित्र लागतात, काही वेगळं पान वनस्पती नॅचरल ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करतो की तिथे जिवंत झाडं असणे गरजेचं आहे. तर हा एक असा बिझनेस होऊ शकतो. त्याच्यामध्ये अजून एक असा बिझनेस आहे की शोभिवंत माशांचं खाद्य तयार करणे आणि त्याची विक्री करणे. कारण मुंबई किंवा पुणे सारख्या शहरांमध्ये जवळपास 60-70% मासा कलकत्त्याहून किंवा चेन्नईवरून किंवा काही प्रमाणात बाहेरून सुद्धा इम्पोर्ट केला जातो. तर आपल्याकडे खूप मोठी डिमांड आहे, तर आपल्याला अशी गरज आहे की मासे सुद्धा वाढवत आले पाहिजेत, त्याचं खाद्य सुद्धा तयार करता आलं पाहिजे, त्याचे विविध प्रकारचे जे उपकरण आहेत त्याची सुद्धा एखादा छोटा कारखाना करता आला असता तो पण करता येऊ शकतो. पण महिलांसाठी प्रामुख्याने मी म्हणेन की मासे आणून ते वाढवणे, त्याची विक्री करणे किंवा प्रजनन करणे हे जास्त सोपं आहे सुरुवातीला, आणि मग खाद्य निर्मिती किंवा उपकरण याच्यामध्ये नंतर त्या शिरू शकतात.
1: अच्छा, आपण ज्या पाण्यामध्ये मासे सोडणार आहोत, व्यवसाय करण्याच्या दृष्टीने पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे, तर ते किती पाणी ठेवायचं, त्याचा सामू कसा सांभाळायचा?
2: व्यवसाय करताना काचेच्या टाकीमध्ये जे पाणी ठेवतो आपण, त्याचा सामू जो असतो तो सगळ्यात महत्वाचा असतो. हा सामू हा 7.5 ते 8.5 या दरम्यान असणं गरजेचं आहे, म्हणजे पाण्याच्या सामूवरच माशाची वाढ, त्याचं प्रजनन हे त्याच्यावर होत असतं. त्याचबरोबर दुसरं महत्वाचं म्हणजे ऑक्सिजन. काचेच्या टाकीच्या पाणीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा चांगल्या प्रकारे असलं पाहिजे. ज्याप्रमाणे 4 ते 6 PPM असं ऑक्सिजनचं एक मानक आहे, 4 ते 6 PPM ऑक्सिजन जर पाण्यात असेल तर मासा चांगला वाढू शकतो. कारण जर आपण घरामध्ये ठेवतो, टाकी झाकलेली असते, ऑक्सिजन मिश्र होत नाही, तेव्हा त्याला आपल्याला बाहेरून एरेटरने ऑक्सिजन देणं गरजेचं असतं. सामू झाला, ऑक्सिजन झाला, त्याचप्रमाणे त्याचा हार्डनेस पाण्याचा किती आहे. बऱ्याच वेळा कसं होतं, शहरातलं नळाचं पाणी वापरतो, त्याच्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण असतं, ते न वापरता ते आपण पाणी 24 तास ठेवून किंवा आजकाल केमिकल सुद्धा मिळतं क्लोरीन काढून टाकण्यासाठी, ते वापरून हार्डनेस बघून सुद्धा पाणी वापरता येतं.
1: कमी जागेत करता येण्यासारखा हा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करायचा असेल तर त्याने किती मोठी टाकी ठेवावी, त्याच्यामध्ये किती माशांचं प्रमाण असावं?
2: त्याच्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला स्टँडर्ड साईज मी तुम्हाला सांगितली 2x1x1 अशा एक 10 ते 15 टाक्या तुम्ही तयार केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये काही टाक्या 3 फुटाच्या पण तुम्ही करू शकता, 4 फुटाच्या पण करू शकता. एक 10-15 टाक्या तुमच्याकडे असतील, 10x10 खोली म्हणजे 10x15 खोली मध्ये त्या एकावर एक टाक्या टाकून ठेवतात आणि लहान मासे आणून ते मासे वाढवण्याचं काम करू शकता. झालं शहरामध्ये तुम्हाला घरातच करावं लागेल. एखादा गावात असेल किंवा थोडं बाजूला असेल तर तुम्ही घराच्या पाठीमागे किंवा घराच्या पडदीमध्ये सिमेंटचे सिस्टम तयार करून, टाक्या तयार करून किंवा प्लास्टिकचे पूल सुद्धा मिळतात आजकाल त्याच्यामध्ये सुद्धा. म्हणजे काचेच्या टाक्यामध्ये वाढ थोडी कमी असते, सिमेंटच्या जरा मोठ्या टाक्यात ठेवल्या किंवा प्लास्टिकचे पूल ठेवले तर वाढ अजून चांगली होते, म्हणजे नॅचरल जेवढं असेल तेवढी वाढ चांगली होते. तर असं करून महिलांसाठी ते घरामध्ये असेल, घराच्या बाजूला असेल तर मासे वाढवण्यासाठी उपयुक्त होईल.
1: छोट्या प्रमाणात व्यवसाय करायचा असेल तर बरोबर. या माशांवर काही रोग पण येत असतील?
2: हो बरोबर, शोभिवंत माशांच्या याच्यामध्ये सुद्धा रोग असतात. जर पाण्याची पात्रता किंवा पाण्याची गुणधर्म खराब झाली, त्याच्यामध्ये सामू व्यवस्थित नसेल, ऑक्सिजन कमी जास्त होत असेल किंवा खाद्य कदाचित जास्त टाकलं जातं, मग ते खाद्य पाण्यात खराब होतं आणि मग तिथे अमोनिया किंवा नायट्रेट अशा प्रकारचे तयार होऊ शकतं आणि त्याच्यातून माशांना रोग होऊ शकतात. मग ते सुद्धा लक्ष ठेवलं जातं. घरामध्ये मासे असेल तर आपण नेहमी बघत राहतो, मग माशाची पोहण्याची पद्धत किंवा तो एका ठिकाणी राहतो, खाद्य खात नाही, असे काही जे ऑब्झर्वेशन आहेत आणि त्याच्यातून आपल्याला समजू शकतं की मासा हा ठीक नाही.
1: पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण राखायला पाहिजे, त्यासाठी फिल्टरनेशन केलं जातं.
2: हो बरोबर, त्याच्यासाठी एरेटर सुद्धा आहेत किंवा फिल्टर कम एरेटर असे सुद्धा आपल्याकडे आहेत जे आपण टाकीमध्ये वापरू शकतो, जेणेकरून पाण्यामध्ये ऑक्सिजनची लेवल वाढून चांगली राहू शकते, त्याचबरोबर मासे हे निरोगी राहू शकतात.
1: पण यावर सगळं लक्ष असायला पाहिजे जो व्यावसायिक आहे त्याचं.
2: बरोबर बरोबर, व्यावसायिकांचं दररोज सकाळ संध्याकाळ 2 वेळा त्यांना खाद्य देणे, त्याच्यातील घाण विष्ठा असेल ती काढून टाकणे, काही खाद्य राहिलेलं असेल जास्त झालेलं असेल थोडं 10 ते 15% पाणी काढून त्याच्यामध्ये परत पाणी टाकणे, असं दररोज त्याचं मॉनिटरिंग त्यांनी केलं पाहिजे.
1: सर, खाद्याविषयी आपण म्हटलात, हा एक स्वतंत्र व्यवसाय होऊ शकतो.
2: याच्यामध्ये 2 प्रकारचं खाद्य आहेत, त्याच्यामध्ये नैसर्गिक खाद्य आहे आणि कृत्रिम खाद्य आहे. नैसर्गिक खाद्यामध्ये कसं आहे की बऱ्याच वेळा पाण्यामध्ये जे हिरवा रंग असतो त्याला आपण म्हणजे हरित प्लवंग म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये त्याला प्लँक्टन म्हणतात, तर ते प्लँक्टन वाढून ते खाद्य म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. किंवा मग पाण्यामध्ये आपण डॅफनिया मोइनासारखे जे काही प्राणी प्लवंग आहेत ते सुद्धा वाढून त्यांना आपण तिथे देऊ शकतो. त्याच्याबरोबर डासांच्या अळ्या असतील, ट्यूबिफेक्स वर्म असतील, नैसर्गिक खाद्य हे दिले तर मासे चांगले वाढतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा जो कलर असतो, रंगीत मासे म्हणजे त्याचा रंग, रंग छटा जेवढी चांगली असेल तर त्या माशांना जास्त डिमांड असते. या नैसर्गिक खाद्यातून ते चांगल्या प्रकारे त्यांना रंग वगैरे येतो. आणि त्याचबरोबर कृत्रिम खाद्यामध्ये रेडीमेड खाद्य मिळतं जे बाजारात विक्रीसाठी असते. वेगवेगळ्या कंपन्या पेलेटेड खाद्य म्हणून ते वापरतात. त्याच्यामध्ये ठरवलेल्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात आणि ते माशांना आपण देतो. तर ते कृत्रिम खाद्यसुद्धा त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतील, फॅट्स असतील, याचं प्रमाण ते ठरवलेलं असतं आणि ते मशीनवर तयार होतं. ते कृत्रिम खाद्यसुद्धा आपण त्या माशांना देऊ शकतो. ते खाद्य देताना दिवसातून दोन वेळा देणे आणि व्यवस्थित वेळेवर योग्य प्रमाणात देणे हे महत्त्वाचं आहे.
1: या व्यवसायाला धरून इतरही रोजगार निर्माण होऊ शकतात. म्हणजे नैसर्गिक खाद्य तयार करणे आणि कृत्रिम खाद्य तयार करणे,
2: बरोबर
1: हे सुद्धा दोन व्यवसाय तयार होऊ शकतात.
2: खाद्य तयार करणे हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. कारण आज मुंबई सारख्या शहरांमध्ये नैसर्गिक खाद्य आहे हे तयार करायला लागतात. इन्फ्युजोरिया असेल किंवा जे ट्युबिफेक्सोम असतील हे कलेक्ट केले जातात. जिथे जिथे पाणी साचलेलं आहे, डबके आहेत, त्याच्यात हे नैसर्गिक खाद्य तयार होतं, ते कलेक्ट करून आपण वापरतो. पण हेच जर मोठ्या प्रमाणात जर एखाद्या व्यावसायिकाने तयार केले तर तो एक व्यवसाय म्हणून सगळ्यांना पुरवठा करू शकतो.
1: हे मासे पाळण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे टाक्या लागतात. म्हणजे गोल असतात, काही आयताकृती असतात. तर हा सुद्धा महिलांना एक रोजगार उत्पन्न करून देणारा व्यवसाय.
2: आजकाल कसं झालं की बदलत्या मागणीनुसार, म्हणजे आजकाल जे कस्टमरची मागणी वेगवेगळी आहे. कुणाला गोल टाकी हवे, कुणाला खूप लांब अशी उंच टाकी हवे, सिलेंडर सारखी टाकी हवे, कुणाला बॉर्डरलेस टाकी हवे. शोभिवंत माशाच्या बिझनेसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे आणि एशियन कंट्रीज आहेत याच्यामध्ये हा बिझनेस मोठ्या प्रमाणात, चायना असेल, सिंगापूर असेल. सिंगापूर याच्यात एक नंबर आहे. सिंगापूर सारख्या देशामध्ये सारखे नवीन नवीन संशोधन होऊन या टाक्यांच्या आकारामध्ये सुद्धा, टाक्यांचं जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये सुद्धा संशोधन होत आहे. आता पूर्वी आपण काच वापरत होतो, आता फायबरचेच वापरतात टाक्यांसाठी, असं पण होत आहे. सारखं सारखं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन होऊन नवीन नवीन गोष्टी येत आहेत.
1: म्हणजे फक्त टाकी विक्रीचा पण एक व्यवसाय होऊ शकतो.
2: हो, टाक्या तयार करून काय विकणे हा एक चांगला व्यवसाय पण त्याच्यामध्ये होऊ शकतो.
1: बरोबर. आणि सर, आपण सुरुवातीला म्हटलं की डेकोरेट करण्यासाठी म्हणजे काचेच्या पेटीमध्ये वेगवेगळ्या वनस्पती आपण ठेवतो, तर यामध्ये कशा संधी आहेत महिलांना?
2: टाकी सजवताना याच्यामध्ये कृत्रिम आणि नैसर्गिक पान वनस्पती आपण होतो. कृत्रिम वनस्पती म्हणजे ते प्लास्टिक

0: जे झाडं असतात जे फक्त आपण त्याच्यात ठेवतो पण त्याच्यातून माशांना काही फायदा होत नाही.
1: बरोबर.
0: ते फक्त शो साठी आहेत पण नैसर्गिक जे पान वनस्पती आहेत ज्याप्रमाणे आपण अमेझॉन सोड व्हॅली स्नेरिया कबंबा इत्यादी जी झाडे आहेत ती खूप चांगली दिसतात आणि नैसर्गिक आहेत. त्याच्यातून कसं माशांना सुद्धा लपून राहण्यासाठी जागा मिळते किंवा पिल्लं असतील तर त्यांना थांबण्यासाठी जागा मिळते आणि त्याचबरोबर टाकीमध्ये जे विष्ठा तयार होते खाद्य जे राहतं या वनस्पती ते खाद्य वापरून पाण्याची टाकी स्वच्छ राहते. म्हणजे तुम्हाला वारंवार पाणी बदलायची जी गरज लागते ती जर नैसर्गिक वनस्पती लावली तर कमी प्रमाणात तुम्हाला पाणी बदलायला लागेल आणि मासे पण खूप चांगले त्याच्यामध्ये राहू शकतात.
1: नैसर्गिक वनस्पतींचा सुद्धा एक व्यवसाय होऊ शकतो.
0: बरोबर. तो पण एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. आपल्या मुंबईच्या आजूबाजूला जर तुम्ही कल्याण किंवा पालघर साईडला भेटले तर काही असे आपले आता सुद्धा माणसाचे पुरवठा बिझनेस करणारे आहेत.
1: अच्छा. यामध्ये महिलांसाठी किती संधी आहेत?
0: महिलांसाठी म्हणजे बहुतांश कसं होतं की ग्रामीण भागातील महिलांकडे आर्थिक आणि शैक्षणिक संसाधनांची कमतरता असते त्यामुळे त्यांना या शोभिवंत मत्स्याच्या संधी आहेत जी माहिती नसते. मग हा शोभिवंत मत्स्यपालन असेल हा सहज अंगीकारता येणारे एक तंत्रज्ञान आहे. याच्यामध्ये गुंतवणूक कमी प्रमाणात आहे, याची बाजारपेठ चांगली आहे शहरांमध्ये, त्याच्यामध्ये लहान प्रकल्पामधून सुद्धा नफा मिळू शकतो आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल हे दोन्ही स्तरावर या शोभिवंत मत्स्यपालनासाठी सध्या विविध प्रकारच्या आर्थिक योजना त्यांनी दिलेल्या आहेत. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत एक योजना दिली जाते जिथे महिलांसाठी खास सवलत आहे. तर अशा दोन तीन योजना आहेत ज्या महिलांना उपयोगात येऊ शकतात. याच्यातून काय होईल की कमी जागेत आणि कमी कौशल्य असल्यास तरी सुद्धा तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आणि याच्यामधून तुम्हाला कुटुंबाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती महिला सुधारू शकतात. महिलांसाठी 60% पर्यंत सबसिडी किंवा जे आपण अनुदान म्हणतो वित्तीय अनुदान आहे त्याच्यामध्ये नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड जे हैदराबादला आहे ती संस्था त्याचबरोबर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी मागच्या 2019 पासून 2025-26 पर्यंत आहे या योजनेमध्ये सुद्धा शोभिवंत मत्स्यपालनाच्या 3 वेगवेगळ्या स्कीम आहेत. एक छोट्या स्तरावर, एक मध्यम स्तरावर आणि एक मोठ्या स्तरावर. त्या तिन्ही योजनांमध्ये महिलांना 60% आर्थिक अनुदान मिळणार आहे. तर महिलांनी पुढे येऊन जर या योजना घेतल्या तर त्यांना चांगला त्याच्यातून फायदा होऊ शकतो आणि त्याचबरोबर शासनाची सुद्धा तीच योजना आहे की महिलांना त्यांचं उदरनिर्वाहासाठी सगळे बिझनेस त्यांनी करावे.
1: या व्यवसायात संधी खूप आहेत, आव्हानही असतील.
0: प्रामुख्याने आव्हान म्हणजे कसं की महिलांना नेहमीच दुर्बल घटक आहे असं म्हटलं जातं पण तसं नाहीये. प्रत्येक क्षेत्रात आज महिला मोठ्या प्रमाणात पुढे पुढे जात आहेत. तर याच्यामध्ये मेन आव्हान काय असतं की महिलांना आत्मविश्वासाचा अभाव असतो याच्यामध्ये की आपण शोभिवंत मत्स्याचा व्यवसाय कसा करायचा. विविध कामात त्यांना मर्यादित प्रवेश असतो, काही सामाजिक अडचणी असतात किंवा व्यवसायात ज्ञान कमी असते, आर्थिक मदत कमी असते आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पण असतात. पण मी याचं एक चांगलं उदाहरण देऊ शकतो की या अडचणी असतातच किंवा महिला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी याच्यावर विचार करतात. पण आज पश्चिम बंगाल किंवा कलकत्ताच्या ठिकाणून जो जास्तीत जास्त शोभिवंत मासे आपल्या मुंबईत येतात तर तिथे अशी बरेच विलेजेस आहेत जिथे 30,000 ते 40,000 महिला या बिझनेसमध्ये सध्या उतरलेल्या आहेत आणि तिथून मासा आपल्या मुंबईमध्ये येतो. तर असे तिथे 3 ते 4 गावं आहेत. असं नाहीये की महिला मागे राहतील पण त्यांनी जर एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी एकत्रित येऊन जसं आपण बचत गट म्हणतो की बचत गटात एकत्र येऊन 10 महिला काम करतात तर तसं एखादा शोभिवंत मत्स्याचा प्रोजेक्ट केला तर खूप चांगलं हे होऊ शकतं
1: आणि त्यासाठी प्रशिक्षण घेतलं तर नक्कीच त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.
0: बरोबर, नक्कीच. आणि प्रशिक्षण 3 दिवसाचं असेल, 5 दिवसाचं असेल, आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे किंवा तारापूरवाला सागरी दिवस संशोधन केंद्रातर्फे आम्ही देत असतो नेहमी.
1: तर शोभिवंत मत्स्यपालनामध्येही महिलांसाठी अनेक संधी आहेत, फक्त त्यासाठी त्यांनी थोडंसं प्रशिक्षण घेतलं आणि आत्मविश्वास त्यांचा असेल तर हा व्यवसायही त्या बळावर ते नक्कीच यशस्वी करून दाखवू शकतील. तर सर, आज आपण येथे आलात आणि या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आमच्या शेतकरी बंधूंना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व शेतकरी बंधूंतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण शोभिवंत मत्स्यपालन, महिलांसाठी संधी आणि आव्हानं या संदर्भात डॉक्टर भरत यादव यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

आकाशवाणी मुंबई। शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्लीत आयोजित 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची सांगता। वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन। भाजपा एनडीए शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा। गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह आणि कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघाची विजेतेपदाला गवसणी। नवी दिल्लीत 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची आज सांगता झाली। विविधता ही या परिषदेची ओळख राहावी, सहकार्य ही प्रेरणा आणि प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समारोपाच्या भाषणात केलं। ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये हीच धारणा अधिक बळकट झाली आहे असं ते म्हणाले। ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा हा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये एक सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात सांगितलं। तंत्रज्ञान तसंच महत्त्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही बाब गंभीर असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला। यावेळी सध्या युद्धामध्ये गुंतलेल्या रशिया इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे प्रमुख या शिखर परिषदेत उपस्थित होते। भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता नवोन्मेष सहकार्य आणि शाश्वतता या 4 मुद्द्यांवर ब्रिक्सनं लक्ष केंद्रित केलं आहे। आपल्या सहकार्य

0: आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हितात रुपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है.
0: गेल्या 3 दिवसात प्रधानमंत्र्यांनी 15 राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या. याशिवाय त्यांनी अनेक जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांसोबत अनौपचारिक चर्चाही केल्या. या बैठकांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचार विनिमय करण्यावर त्यांनी भर दिला. गेल्या 2 दिवसात मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. आज त्यांनी कझाकिस्तान, इजिप्त, इंडोनेशिया, फिलिपिन्स या देशांच्या अध्यक्षांशी चर्चा केली. या नेत्यांनी धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला. देशातल्या काही राज्यांमध्ये आधीच समान नागरी कायदा आणला असून 2029च्या आधी भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये हा कायदा आणू अशी घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. मुंबईत ते वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. आज सकाळी शहा यांचं मुंबई दौऱ्यावर आगमन झालं आणि त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. या दौऱ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: 17 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती आज शहा यांनी वार्ताहर परिषदेत दिली.
3: इसका मंत्र है जनसेवा ही प्रभु सेवा और लक्ष्य है जन भागीदारी से 2047 विकसित भारत की रचना करना. और इस सेवा संकल्प अभियान के माध्यम से 25 वर्षों की ये प्रेरक यात्रा, इसके उद्देश्य और इसके सिद्धियां और आने वाले दिनों के लिए संकल्प जो है हमारा, वो हम देश की जनता को बताने का काम करेंगे.
2: राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांचा वापर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी, देशाला एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घडवण्यासाठी, देश सुरक्षित करण्यासाठी, अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी, कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी केला. तसंच 15 ऑगस्ट 2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती करायचा संकल्प देशाला दिला, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत 12 विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात देशानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आणि सरकारनं वेगवेगळ्या समाज घटकांसाठी राबवलेल्या योजनांचा उल्लेखही त्यांनी केला. शाह यांनी आज सकाळी मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीला भेट दिली आणि प्राचीन दस्तऐवजांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. देशाचा इतिहास आणि ज्ञान वसाहतवादापासून मुक्त करणं याचा अर्थ भूतकाळ पुसून टाकणं असा नव्हे, तर भारताच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक सत्य जगासमोर मांडणं असा होतो, असं प्रतिपादन त्यांनी केलं. त्यानंतर 52व्या भारतीय रत्न आणि आभूषण पुरस्कार सोहळ्यात त्यांनी भाग घेतला. प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांमुळे या व्यवसायात मोठं परिवर्तन झालं असून या पूर्ण मूल्य साखळीच्या दृष्टीनं क्षमतावर्धन करायचं आवाहन त्यांनी या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना केलं. अमित शहा उद्या नवी मुंबईत हिंदी दिवस 2026 आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत. ते या कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे, तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे आज 2 अपघात झाले. राजापूरजवळ टेम्पो ट्रॅव्हलर उलटून चालकासह 16 जण जखमी झाले, यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. खेड तालुक्यात खवटीजवळ दुचाकी 25 फूट खोल खड्ड्यात कोसळून चालकाचा मृत्यू झाला, तर सोबतची तरुणी गंभीर जखमी झाली. भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरलं आणि आगामी एफ

आय एच कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. महिला संघानं आजच्या अंतिम सामन्यातल्या विजयानंतर या स्पर्धेच्या जेतेपदांची हॅट्रिक साधली. सानिका माने हिच्या एकमेव गोलच्या जोरावर भारतानं चीनवर मात केली. पुरुष संघानंही दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. पॅराबॅडमिंटनमध्ये जपान इंटरनॅशनल स्पर्धेत भारताच्या पॅरालिम्पिक

करीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 वाजता हा सामना सुरू होईल. गोवा विधानसभेच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांनी गोवा फर्स्ट या आघाडीची आज घोषणा केली. ही आघाडी म्हणजे मतदारांसाठी बिगर भाजपा आणि बिगर काँग्रेस पर्याय असल्याचं आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. त्यामुळे 2026 या वर्षात एकंदर काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली आहे. महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज दुबईत भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 3 षटकात बिनबाद 29 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत आयोजित 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची सांगता. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. भाजपा NDA शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा. गणेशोत्सवांच्या तयारीचा सर्वत्र उत्साह. आणि कनिष्ठ गट हॉकी चषक आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघाची विजेतेपदाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, आज सोमवार, दिनांक 14 सप्टेंबर 2026, अर्थात स्वस्ती श्री शालिवाहन शके 1948, भाद्रपद शुद्ध तृतीया आणि गणेश चतुर्थी, नक्षत्र चित्रा, योग ब्रह्मा, करणवणी, चंद्र राशी तूळ, रवी उदयकाळ सकाळी 6:25 आणि रवी अस्त सायंकाळी 6:44. हे पंचांग आजच्या दिवसाचं. आता सुरुवात आजच्या दिवसाची. सुरुवात नेहमीप्रमाणेच मराठी गीतांच्या साथीनं आणि साक्षीनं. मराठी भक्तिगीताने नटलेला पहिला टप्पा वंदन, आणि आज वंदनमध्ये तुमच्या सोबतीला आहे प्रसाद ठोसर.

खरं तर आरत्या अशा सुरू राहाव्यात मंत्रपुष्पांजलीपर्यंत असं आपल्याला वाटतं. पण आपल्या घरामध्ये आता पुढच्या काही काळामध्ये ते होत राहणार आहे सातत्याने. हे स्वर आपल्याला आवडतात, ताल आवडतो, प्रसन्न वाटतं, पारंपरिक ऐकल्याचा अनुभव आपल्याला मिळतो. स्तोत्र, आरती आणि आज एक वेगळाच योग आहे असं म्हणायला हरकत नाही, नाही का? तृतीया पण आहे, चतुर्थी पण आहे आणि सोमवार पण आहे. शंभो शंकरांच्या विषयीसुद्धा, पार्वती मातेविषयीसुद्धा आणि चतुर्थी सुरू झाल्यानंतर बाप्पाविषयीसुद्धा, असं सगळ्यांविषयी एकत्र बोलता येणार आहे आणि आपण त्याच पद्धतीनं जाणार आहोत. अनेक मंडळींचं मेसेजेस येत आहेत की हरितालिका आणि चतुर्थी या दोन्हीबद्दल बोला. अर्थात आपण प्रयत्न करूया. सुरुवात स्वरभास्कर त्यांच्या स्वरातील आज अधिक देखणे तरी हे गीत निवडलं आहे आणि गाणं सरस्वतींच्या स्वरात अवघा रंग एक झाला हे निवडलं आहे. ऐकूया अधिक देखणे.

अधिक देखणे तरी निरंतर. खूप प्रसन्न वाटतं ना आपल्याला, हे स्वर ऐकल्यानंतरच प्रसन्नता होऊन जाते आणि आत्ता आपल्या मनामध्ये सुद्धा प्रसन्नता आहे. बाप्पाचं आगमन घरामध्ये झालेलं आहे, प्रतिष्ठापना व्हायची आहे, हरतालिकेची पूजा अनेक ठिकाणी सुरू आहे असं मेसेजेसवरनं कळतंय. आणि आपल्या संस्कृतीत शुद्ध तृतीयेला साजरा केला जाणारा हरितालिका हा सण, हा व्रत उत्सव केवळ धार्मिक विधी नाही, तो एक अढळ निष्ठेचा समर्पणाचा सुवर्णाध्याय मानला जातो. या व्रताच्या नावामागेच एक अतिशय रंजक आणि भावूक इतिहास दडलाय. हरिता म्हणजे अपहरण केलेली किंवा नेलेली, आलिका म्हणजे सखी अर्थात मैत्रीण. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीला लहानपणापासूनच भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करायचं मनोमन त्यांनी ठरवलेलं होतं आणि वडील राजा हिमालय त्यांचं लग्न भगवान विष्णूंशी लावण्याच्या विचारात होते. जेव्हा हे पार्वतीच्या मैत्रिणीला समजलं तेव्हा त्यांनी पार्वतीच्या इच्छेचा आदर करत त्यांना राजवाड्याच्या सर्व सुखातून गुपचूप बाहेर काढलं, घनदाट जंगलात नेऊन लपवलं. एका मैत्रिणीने पार्वतीला तिच्या ध्येयासाठी अरण्यात नेलं आणि अत्यंत पवित्र व्रताला हरितालिका असं नाव पडलं. खऱ्या अर्थानं स्त्री शक्तीच्या अथांग इच्छेचं प्रतीक मानलं जातं, दृढ निश्चयाचं प्रतीक मानलं जातं, समर्पणाचं प्रतीक मानलं जातं. आणखीनही आपण बोलणारच आहोत. घनसरस्वतींचा स्वर आधी ऐकू, अवघा रंग एक झाला आणि त्यानंतर मग या संदर्भात